मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशवासियांना संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. अधिवेशनाचा बराचसा अवधी गोंधळामुळे वाया गेला तरी 12 विधेयकांना मंजुरी. जुलैमध्ये देशाच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ. उत्तराखंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. आणि राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला सर्वसाधारण विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. देशात आज फाळणी विभीषिका स्मृती दिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त 1947 मध्ये देशाच्या फाळणीवेळी प्राण गमावलेल्यांना आणि त्याच्या भयंकर वेदना सहन केलेल्यांना आदरांजली वाहण्यात येत असून त्यासाठी राजधानी दिल्लीसह देशभरात इतरत्रही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत स्वतंत्र होताना त्याच्या विभाजनावेळी झालेल्या प्रचंड हिंसाचारामुळे लाखो लोकांच्या मनाला खोलवर झालेल्या वेदनांची पुढील पिढ्यांना जाणीव असावी या उद्देशानं 2021 पासून दरवर्षी 14 ऑगस्टला हा दिन पाळण्यात येतो. फाळणी स्मृती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर संदेश प्रसारित केला आहे. फाळणीच्या वेदना ज्यांना सहन कराव्या लागल्या त्या नागरिकांचं पंतप्रधानांनी स्मरण केलं आहे. अनेक वेदनांची जाणीव करून देणारा हा दिवस मानवी धैर्याची सामर्थ्याची जाणीवही आपल्याला करून देतो. त्यानिमित्तानं देशात सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करूया असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून करण्यात येणार आहे. यामुळे उद्या सकाळी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सकाळी 6:40 प्रसारित होतील. उद्या साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात दिव्यांग व्यक्तींशी विशेष संवाद साधला. या संवादादरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांचे अनुभव जाणून घेतले तसंच त्यांच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पॅरालिम्पिक खेळाडू, शासकीय अधिकारी, शिक्षणतज्ञ आणि उद्योजक अशा दिव्यांग व्यक्ती उपस्थित होत्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनाच्या काळात एकंदर 12 विधेयकं मंजूर करण्यात आली. संपूर्ण अधिवेशन काळात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून घातलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आल्यामुळे लोकसभेत केवळ 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. विरोधकांच्या या वर्तणुकीबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही विरोधकांवर टीका केली. सरकारनं चर्चेला तयार असल्याचं सांगूनही त्याला प्रतिसाद न देता गोंधळ सुरू ठेवण्यातून विरोधकांची पराभूत मानसिकता स्पष्ट होते असं रिजिजू म्हणाले. पावसाळी अधिवेशनात संसदेनं 12 विधेयकांना मंजुरी दिली. त्यामध्ये पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या तसंच केरळचं नाव बदलून केरळम करण्यासंबंधीच्या विधेयकांचा समावेश आहे. बहुतांश विधेयकं चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. मात्र राज्यसभा अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते

उपस्थित होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि लायबेरियाच्या परराष्ट्र मंत्री सारा बेसेलो न्यांती यांनी काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत त्यांनी तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, खाणकाम, ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक, शिक्षण, क्षमता बांधणी आणि परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रातील भारत आणि लायबेरिया दरम्यानच्या संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या एकंदर निर्यातीत गेल्या म्हणजे जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ नोंदवली गेली आहे. जुलैमध्ये देशानं व्यापारी आणि सेवा या दोन्हींची मिळून 80.14% अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात केली. वाणिज्य मंत्रालयाच्या उपलब्ध माहितीवर आधारित तात्पुरत्या आकडेवारीनुसार व्यापारी निर्यातीत झालेल्या 19.5% अधिक वाढीचा या वाढीत मुख्य वाटा आहे. पेट्रोलियम उत्पादनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, रसायनं तसंच सुती धागा आणि हातमाग उत्पादनांमुळे या वाढीला चालना मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत 2024-25 या वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्य अशा विविध कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांचा त्यात समावेश आहे. तसंच या क्षेत्रांमधल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपतींनी त्यांना ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन सन्मानित केलं. त्याखेरीज युवा कलावंतांना दिले जाणारे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना प्रदान करण्यात आले. गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार या महाराष्ट्रातल्या 9 दिग्गज कलावंतांसोबत गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजगे, संवादिनी वादक तन्मय देवचक्के आणि जागर कलावंत प्रवीण जाधव या 6 युवा कलावंतांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं केला असल्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं म्हटलं आहे. मोठ्या संघटनेच्या माध्यमातून काम करण्याऐवजी लहान गटांच्या माध्यमातून काम करत AQIS या संघटनेनं मोठं आर्थिक जाळं निर्माण केलं आहे. बांगलादेशातही आपला गट स्थापन करण्याचा या संघटनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे दक्षिण आशियात दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी देखरेख पथकानं आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात काल संध्याकाळी एका जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी निर्माणाधीन असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून आणि पाणी झिरपून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 कामगार जखमी झाले आहेत. या बोगद्यात 22 कामगार अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासह इतर यंत्रणा घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. नायजेरियातील लागोस इथं 4 दिवस झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतानं 35 पदकं जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत 23 वर्षाखालील आणि वरिष्ठ अशा दोन्ही गटात भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्य पदकं जिंकली. स्पर्धेच्या चौथ्या आणि अंतिम दिवशी भारताच्या वरिष्ठ तलवारबाजांनी 6 पैकी 5 सुवर्णपदकं पटकावली. छत्तीसगडमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसंच पश्चिम बंगालचा काही भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओदिशा आणि उत्तराखंडमध्येही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशवासियांना संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. अधिवेशनाचा बराचसा अवधी गोंधळामुळे वाया गेला तरी 12 विधेयकांना मंजुरी. जुलैमध्ये देशाच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ.

0: उत्तराखंड मध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू आणि राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला सर्वसाधारण विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता प्रसारित करीत आहोत हिंदी फिल्म संगीत.

श्रोते हो आताच आपण ए आर रहमान यांच्या सुरात आणि संगीत निर्देशनात जावेद अख्तर यांची शब्दरचना ऐकली. चित्रपट होता स्वदेश.

श्रोते हो, आत्ताच आपण अनिष्का मानचंदानी आणि साथीदारांच्या सुरेत जग दे इंडिया या चित्रपटातील गीत ऐकलेत. जयदीप सहाणे यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं सलीम सुलेमान यांनी.

श्रुती हत्याचं पण उदित नारायण आणि साथीदारांच्या सुरात जावेद अख्तर यांची शब्दरचना ऐकली. फिर भी दिल है हिंदुस्तानी या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी.

श्रुती हो आताच आपण बी पराग यांच्या सुरात केसरी या चित्रपटातील गीत ऐकलेत. मनोज मुनचीर यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अर्को यांनी. या गीतासोबतच हिंदी फिल्म संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.

0: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.
1: चित्रलोक कार्यक्रम में समय हो चला है एक ब्रेक का.

0: एफ एम बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले

0: FM 101.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10 वाजता आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.

0: पणाची गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
0: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला, त्याची

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला। श्रोते हो, FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य संवाद। आरोग्य संवाद, डॉक्टरांशी थेट संवाद, जिथे आरोग्य आता समजेल तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवातून। आरोग्य संवाद,
2: श्रोते हो, आरोग्य संवाद या कार्यक्रमात आज अवयवदान सप्ताहानिमित्त अवयवदान मृत्यूनंतरही जीवन देण्याची संधी या विषयावर मूत्रपिंड विकार तज्ज्ञ आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण विशेषज्ञ डॉक्टर हितेश गुल्हाने यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद प्रसारित करीत आहोत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे।

0: श्रोते हो नमस्कार। कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। श्रोते हो, 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट हा आठवडा अवयवदान जागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो। वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे, स्वादुपिंड ज्याला आपण पेनक्रिया म्हणतो, तसेच डोळे यासारख्या अनेक अवयवांचे प्रत्यारोपण शक्य झाले आहे। एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते, मात्र अवयवदानाबाबत समाजात अजूनही अनेक गैरसमज, भीती आणि माहितीचा अभाव दिसून येतो। अवयवदान म्हणजे नेमके काय आहे, ते कोण करू शकते आणि त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया काय आहे, आधुनिक युगात या संकल्पनेचे महत्त्व किती वाढले आहे, याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे डॉक्टर हितेश गुल्लाने सरांना। सर नेफ्रॉलॉजिस्ट आहेत आणि किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ म्हणून गेल्या 14 वर्षापासून ते कार्यरत आहेत। सर सध्या आपली सेवा संदर्भ सेवा रुग्णालय म्हणजेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे देत आहेत। तर सर, या स्टुडिओमध्ये आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार।
1: नमस्कार गावंडे सर।
0: सर, आज सर्वप्रथम अवयव दान म्हणजे नेमकं काय आहे आणि आमच्या श्रोत्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये ते आम्हाला सांगा।
1: भारतात किंवा जगात सांगायचं झालं तर बरेच लोक वेगवेगळ्या अवयवाच्या आजारामुळे ग्रस्त आहे आणि कालांतराने ते अवयव निकामी पण होऊन जातात। अशा पेशंटसाठी ते अवयव ट्रान्सप्लांट केल्यावर नवीन जीवन जगण्याची एक संधी असते। जेव्हा एका माणसापासून दुसऱ्या माणसाला एखादं अवयव जेव्हा ट्रान्सप्लांट केले जाते त्याला आपण अवयव दान म्हणतो। आता या शब्दातच त्याचा अर्थ घडलेला आहे की अवयव आणि दान, ज्याच्यात पैशांची देवाणघेवाण होत नाही, अशाच जेव्हा ट्रान्सप्लांट होतात त्याला आपण अवयवदान असं म्हणतो।
0: अवयवदानामध्ये असे नेमके कोणकोणते आपले ऑर्गन्स म्हणजे अवयव आहेत ज्याचं अवयव दान केल्या जाऊ शकते?
1: याच्यात मुख्यतः किडनी, लिव्हर, हार्ट, लंग, पॅनक्रियास, स्किन आणि कॉर्निया हे आपण दान करू शकतो। आता अजून याच्यात काही ऍड झालेले आहेत, जसं हाड पण ट्रान्सप्लांट केल्या जातो,
0: बोन मॅरो
1: ट्रान्सप्लांट, इवन बोन पण। काही कधी कधी काय होतं की ऍक्सिडेंट मध्ये एखादा बोन कमी होऊन जातं किंवा तुटून जातो किंवा निकामी होऊन जातं, तर ती तितका भाग आपण ट्रान्सप्लांट पण करता येत।
0: आता हे जे अवयवदान आहे आणि देहदान ह्या दोन्ही गोष्टी एक आहेत की वेगवेगळ्या आहेत, याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे?
1: अवयवदान मध्ये आपण अवयव हे मृत व्यक्तीकडून पण घेऊ शकतो किंवा आपल्या नातेवाईकाकडून पण घेऊ शकतो, म्हणजे जिवंत व्यक्तीकडून पण घेऊ शकतो। जेव्हा की देहदान हे मृत्यूनंतर

0: पूर्ण देह हे दान केले जाते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला किंवा कोणत्याही मेडिकल कॉलेजला, जिथे MBBSचे विद्यार्थी त्याच्यावर प्रशिक्षण घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करतात. ॲनॅटॉमी डिपार्टमेंट हे इथे हे देहदान आपण करू शकतो. अवयदान अवयवाचं दान आहे आणि देहदान हे मृत्यूनंतर संपूर्ण शरीर आपण त्या डिपार्टमेंटला दान करतो आणि त्याच्यातून मग पुढे MBBSचे विद्यार्थी शिकतात.
1: एखादी व्यक्ती जिवंत असताना आणि मृत्यूनंतर कोणकोणते अवयव दान करू शकतो?
0: जिवंत असताना काही लिव्हरचा पार्ट आपण दान करू शकतो आणि किडनी दान करू शकतो. या व्यतिरिक्त जेव्हा डिसीज डोनर असतात, डिसीज डोनर म्हणजे ज्याचं मेंदू निकामी झालेला आहे आणि पुढे त्याच्या जिवंत राहण्याची काही शक्यता वाटत नाही डॉक्टरांना, तेव्हा आपण अशा पेशंटला ब्रेन स्टेम डेथ डोनर असं म्हणतो, म्हणजे ज्याचं मेंदू निकामी झालेला आहे आणि तो पुढे याच्यातून बाहेर निघणार नाही याची डॉक्टरांना खात्री असते. तर विशिष्ट टेस्ट करून अशा पेशंट्सचे आपण जवळजवळ सगळेच ऑर्गन्स आपण काढून आपण विशिष्ट व्यक्तींना ज्यांच्या ज्यांना त्याची गरज आहे त्यांना आपण देऊ शकतो. याच्यात हार्ट, लिव्हर, किडनी, लंग्स, पॅनक्रियास, इंटेस्टाईन, कॉर्निया इतके ऑर्गन्स आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. जिवंतपणे फक्त दोनच ऑर्गन ट्रान्सप्लांट करता येतं, जे आहे किडनी आणि लिव्हरचा काही पार्ट.
1: बर, हे जे अवयवदान केलं जाते या अवयवदानासाठी कुटुंबाची संमती किती महत्वाची असते?
0: कुटुंबाची संमती सगळ्यात महत्वाची असते, कारण की जेव्हा एखाद्या ICU मध्ये एखाद्या पेशंट ब्रेन डेड होऊन जातो, म्हणजे त्याचं ब्रेन पूर्णपणे रिकामी होऊन जातं, त्यावेळेस त्याचे जवळचे नातेवाईक म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण किंवा पत्नी यांची सहमती घेणं खूप आवश्यक असते पुढे जाण्याकरता. कारण की ही जर संमती भेटली नाही तर लॉ जो आहे याचं परमिशन देत नाही की आपण त्या माणसाचे ऑर्गन्स काढून दुसऱ्याला प्रत्यारोपण करू शकतो. फॅमिलीची सहमती खूप आवश्यक असते, त्याच्याशिवाय हे समोरच जाऊ शकत.
1: आता आपण बोलताना कायद्याचा उल्लेख केला आहे, तर अवयवदानासाठी कोणत्या कायदेशीर आणि वैद्यकीय अटी पूर्ण कराव्या लागतात?
0: 1990 पूर्वी असा कोणताच कायदा नव्हता की जिथे प्रत्यारोपण विषयी कायदेशीर बाबी काहीच नव्हत्या. तर अशा वेळेस असं पाहण्यात आलं होतं की जे डोनर असतात त्यांचं सामाजिक आणि आर्थिक एक्सप्लॉयटेशन खूप झालेलं होतं. मग जे सगळे राष्ट्र आहेत आणि त्यात भारतीय येतो आणि त्यांनी एक कायदा बनवला आणि त्याचं अमेंडमेंट होता होता शेवटचा कायदा हा 2011 आला, ज्याला आपण ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिश्यू ऍक्ट असं म्हणतो. या कायद्यानुसार संमती घेणं खूप आवश्यक आहे नियर रिलेटिव्स आणि ट्रान्सप्लांट जे आहे ते नियर रिलेटिव्स मध्ये शक्य आहे. नियर रिलेटिव्स म्हणजे कोण? तर आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा हे आपलं ऑर्गन आपल्या परिजनांना जे ज्या ऑर्गनच्या व्याधीने ग्रस्त आहे त्यांना देऊ शकतात. हे लिव्हिंग डोनर झालं. आणि जे डिसीज डोनर आहे म्हणजे ज्यांचं ब्रेन ICU मध्ये निकामी झालेलं आहे अशांच्या परिवाराची सहमती घेऊन विशिष्ट ब्लड ग्रुपचा पेशंट असेल तर त्याच ब्लड ग्रुपच्या पेशंटला ते ऑर्गन एका वेटिंग लिस्टच्या द्वारे ते प्रत्यारोपण करता येते.
1: वयस्कर व्यक्ती किंवा विशिष्ट आजार असलेल्या व्यक्ती अवयवदान करू शकतात का?
0: हा एक चांगला प्रश्न आहे. आता साधं एक्झाम्पल द्यायचं असेल तर एखादा आपण पाहतो की 50 वर्षाचा व्यक्ती पण काही अंतर पण चालू शकत नाही आणि काही काही आपण 70 वर्षांचे आजोबा पण पाहिले आहेत तर ते 10-10 किलोमीटर पण चालतात. तर पण आता वैद्यकीय क्षेत्रात याला एक्सटेंडेड क्रायटेरिया डोनर असं म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे आणि त्यांच्या किडनीचं किंवा लिव्हर किंवा हार्टचं फंक्शन हे थोडंसं कमी आहे पण ते स्वस्त आहेत, तर अशांना आपण एक्सटेंडेड क्रायटेरिया डोनर असं म्हणतो आणि यांची पण किडनी आपण घेऊ शकतो. त्या दिवसाच्या रिसर्चमध्ये हे असं माहीत पडलं आहे की यांची किडनी जर घेतली तर जेव्हा ट्रान्सप्लांट करतो तेव्हा त्या व्यक्तीला एक नवीन जीवनदान भेटायची आशा असते आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना याचा फायदा पण होतो.
1: बरोबर.
0: पण त्याच्यासाठी बऱ्याचशा चाचण्या, म्हणजे जे नॉर्मल लोकांच्या चाचण्या होत्या त्याच्यापेक्षा काही थोड्याशा जास्त चाचण्या करून अशा लोकांची किडनी घेता येते किंवा अवयव घेता येतात.
1: एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे किती लोकांना नवजीवन मिळू शकतं?
0: 8 लोकांना एका व्यक्तीकडून जीवन

0: आणि नाहीतरी डिसीज डोनर ज्याला मी म्हणतो जे आहे डिसीज डोनरमध्ये आपण ज्याचं ब्रेन निकामी झालं असते नाहीतरी त्याला त्याच्या घरचे हे एक तर जाळतील किंवा पुरतील म्हणजे तो या जगात राहणार नाही पण मेल्यानंतर पण जग पाहण्याची एक चांगली संधी आणि दुसऱ्याला जीवनदान देऊन जगण्याची संधी ही त्याच्याकडे असते आणि ती मला वाटते सगळ्यांनीच आचरणात आणायला पाहिजे.
1: अनेक लोकांना असे वाटते की अवयवदानामुळे मृतदेहाची विटंबना होते, या समजुतीत कितपत तथ्य आहे?
0: आता ऑर्गन काढताना थोडी चिरफाड तर होते हे सत्य आहे, पण असं म्हणणं की देहाची विटंबना होते हे मला असं वाटते की बरोबर नाही आहे. ऑर्गन काढताना जितका चिरा पडतो तितकाच चिरा पडणार आहे. जे ऑर्गन ट्रान्सप्लांट टीम असते ही पूर्णपणे काळजी घेते, त्या व्यक्तीची डिग्निटी पूर्ण मेंटेन झाली पाहिजे आणि पूर्ण डिग्निटी सोबतच हे ऑर्गन हार्वेस्ट केल्या जाते म्हणजे पेशंटच्या शरीरातून काढल्या जाते आणि ट्रान्सप्लांट केल्या जाते. हे शब्द जे आहे विटंबना खूप अतिशोक्ती आहे, याच्यासाठी म्हणत आहे की आता ऑर्गन काढायला काही ना काही तर एक चिरा पडणार आहे तितकाच पडतो.
1: अवयवदानाबाबत समाजात अजून कोणते प्रमुख गैरसमज आहेत असे आपल्याला वाटते?
0: लोकांमध्ये आता हे पण संभ्रम आहे की आम्ही जर संमती एका ऑर्गनसाठी विशिष्ट ऑर्गनसाठी दिली तर ते डॉक्टर्स बाकीचे पण ऑर्गन्स काढून घेतील, याला कारणीभूत आपलं भूतकाळ पण आहे जिथे असे पहिले इन्सिडेंट झालेले आहेत. पण आता कारण की जो कायदा मी तुम्हाला सांगितला 2011 मध्ये जो आला आहे तो इतका कडक आहे की आणि असे प्रॅक्टिसेस आता होत नाही. दुसरं लोकांना वाटते की जर शरीर इंटॅक्ट असलं तर त्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होते, पण मला असं वाटते जर अवयव दान झाले तर तो मनुष्य या जगात नसतानाही हे जग पाहू शकतो, तो एका जिवंत व्यक्तीमध्ये राहून 8 जिवंत व्यक्तीमध्ये राहून तो हे जग अनुभवू शकतो. जे काही याच्यातले गैरसमज आहे ते निरर्थक पसरवलेले गेलेले गैरसमज आहे, त्यात काहीच तथ्य
1: नाहीये.

0: अवयवांचे जे वाटप आहे हे कोणत्या निकषावर केले जाते?
1: जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यासाठी भारतात एक कायदा आहे, ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिश्यू ऍक्ट 2011, यानुसार मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड वेलफेअर याच्या अंडर एक नोटो कमिटी असते, नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांट अँड टिश्यू ऑर्गनायझेशन, ज्याची वेटिंग लिस्ट असते. जसं ब्लड ग्रुप असतो ए बी ए बी आणि ओ, या प्रत्येक ब्लड ग्रुपची एक वेटिंग लिस्ट असते जी तुम्ही कोणी सामान्य माणूस पण मोबाईलमध्ये पाहू शकतो. आणि सिनियॉरिटी प्रमाणे म्हणजे ज्यांनी पहिले रजिस्टर केलं असेल त्यांनी त्याला किंवा ज्याचा आजार सिव्हिअर असेल त्याला हे त्या निकषाप्रमाणेच आणि वेटिंग लिस्ट प्रमाणेच त्याला ऑर्गन अलोकेट होते. आणि अलोकेट करण्यासाठी एक नॅशनल लेवलची ऑर्गनायझेशन असते, एक रिजन लेवलची ऑर्गनायझेशन असते, म्हणजे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ ज्याला आपण रोटो म्हणतो, आणि सोटो म्हणजे स्टेट ऑर्गनायझेशन असते. त्याच्यानंतर ZTCC झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी ही म्हणजे आपल्या विभागासाठी जर म्हणायचं झालं तर अमरावती आणि नागपूर आणि नागपूर विभाग यासाठी ऑर्गन अलोकेशन करतंय. तर ही एक खूप पारदर्शक प्रोसेस आहे ज्याच्यात कुठेही गडबडी होण्याचे चान्सेस नाही आहे, आणि याचं डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटचा पूर्ण वॉच असतो. ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्ह करण्याच्या आधी, ऑर्गन डोनेशनच्या आधी आपण हे पाहतो की खरंच ते ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्यासारखे आहे की नाही आहे. म्हणजे जसं किडनी असेल फॉर एक्झाम्पल, तर किडनीची साईज काय आहे, किडनीचं फंक्शन सांगणारं क्रिएटिनिन हे नॉर्मल आहे की नाही आहे, किंवा त्याला पूर्वीपासून काही बिमारी होती का, जसं कॅन्सर ट्युबरक्लोसिस, हे जर असेल तर मग ऑर्गन ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही. आणि हे जर ह्या जर गंभीर आजार त्याला नसेल तिला तर मग त्याचे ऑर्गन्स घेतले जाईल आणि ट्रान्सप्लांट पण शक्य होऊ शकते. तर ट्रान्सप्लांट ऑर्गन डोनेट करणारा जो व्यक्ती आहे तो पूर्णपणे स्वस्थ असायला पाहिजे, आणि फक्त जर स्वस्त असेल तरच मग आपण त्यांचे ऑर्गन्स हे दुसऱ्याला डोनेट करू शकतो.
0: अवयव दान संदर्भात अमरावती जिल्ह्यामध्ये याची काय स्थिती आहे?
1: जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑर्गन डोनेशन किंवा ट्रान्सप्लांट हे दोन प्रकारचे असतात, एक तर लिव्हिंग डोनर आणि एक डिसीज डोनर म्हणजे मृत व्यक्तीपासून. मला सांगताना खूप अभिमान वाटतो की मी अमरावतीचा आहे आणि अमरावतीमध्ये डिसीज डोनर ट्रान्सप्लांटमध्ये आपण खूप चांगलं काम केलं आहे. म्हणजे परतवाड्यावरून अमरावतीवरून बरेचसे डिसीज डोनर त्या फॅमिलीनी सहमती दिली आणि आपण इथून ऑर्गन हे नागपूरला आणि मुंबईला आपण पाठवलेले आहेत आणि तिथल्या पेशंटचे जीव वाचवलेले आहेत.
0: अच्छा.
1: लिव्हिंग डोनरचं बोलायचं झालं म्हणजे घरच्या एखाद्या व्यक्तीची किडनी जेव्हा आपण रुग्णामध्ये ट्रान्सप्लांट करतो तर ही नागपूर नंतर अमरावती हे विदर्भातलं एकमेव शहर आहे जिथे ट्रान्सप्लांट सुरू आहे.
0: अच्छा.
1: आणि आपण जवळजवळ 90 वर ट्रान्सप्लांट प्रायव्हेट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि PDMC मेडिकल कॉलेज इथे आपण केलेले आहेत आतापर्यंत. अमरावतीची वाटचाल ट्रान्सप्लांटच्या दिशेने खूप चांगली आहे आणि पुढे याच्यात प्रगती होईल अशी मी आशा करतो.
0: 90 पेक्षा जास्त ट्रान्सप्लांट म्हणजे आपल्या विदर्भासारख्या या क्षेत्रामध्ये होणं एक अत्यंत महत्वाची आणि गौरवास्पद बाब आहे असं सांगता येईल.
1: नागपूरमध्ये तर ट्रान्सप्लांट नियमित होत राहतात पण नागपूर व्यतिरिक्त अमरावती हे एकमात्र शहर आहे जिथे ट्रान्सप्लांट सुरू आहे.
0: डॉक्टर साहेब, किंवा प्रत्येक नागरिकाने अवयवदानाबाबत आपल्या कुटुंबाशी चर्चा का करायला हवी?
1: अवयवदान का महत्वाचं आहे तर जर तुम्ही नॅशनल सिनॅरिओ जर तुम्ही याचा पाहाल तर जवळजवळ 4 लाख रुग्ण हे प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या अवयव निकामीमुळे या पूलमध्ये ऍड होत राहतात. आणि ट्रान्सप्लांट करण्याचा जो रेट आहे तो फक्त 20 ते 25 हजार आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी 4 लाख लोक याच्यात ऍड होत राहतात आणि फक्त त्यातले 25 हजार लोकांचंच ट्रान्सप्लांट होऊन जाते. बाकीचे जे लोक आहेत ते अजूनही वेटिंग लिस्टवर आहे किंवा वेटिंग लिस्टवर राहता राहता त्यांचा मृत्यू पण होऊन जातो. तर ही इतकी तफावत आहे, डिमांड आणि सप्लायची ही तफावत आहे. म्हणजे डिमांड खूप जास्त आहे आणि सप्लाय ऑर्गनची सप्लाय फार कमी आहे. इतका विशाल देश असूनही पण इतके कमी ट्रान्सप्लांट का करून राहिलो आहे याचं मुख्य कारण आहे की जे डिसीज डोनर आहे ब्रेन निकामी नंतर जे ऑर्गन डोनेशन व्हायला पाहिजे तितकी जनजागृती हे भारतात अजूनही नाही आहे. आणि ही का नाही

0: कारण की याच्याबद्दलचे संभ्रम पण खूप पसरलेले आहेत आणि आपण याबद्दल बोलत पण नाही.
1: बरोबर.
0: आम्ही अमरावतीमध्ये असे विविध कार्यक्रम घेत राहतो जिथे आम्ही कॉलेजेसमध्ये जातो, रोटरी आहे किंवा लॉयन्स क्लब आहे, यांच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करतो की अवयवदान का करायला पाहिजे, या समाजाशी आपलं काहीतरी देणं आहे आणि मृत्यूनंतर तसंही आपण मातीत जाणार आहोत, तर त्याच्यापेक्षा आपण दान करून जे रुग्ण आहेत, इतके लाखोंच्या संख्येमध्ये रुग्ण आहेत, त्यांना कुठेतरी आपण जीवनदान देऊ शकलो तर हे खूपच चांगली गोष्ट राहील. तर हे आम्ही हे पटवायचा खूप प्रयत्न करतो आणि हळूहळू आता हे सिनारिओ चेंज होत आहे, म्हणजे जे ट्रान्सप्लांट डिसीज डोनर ट्रान्सप्लांट पहिले हजारांमध्ये होत आहे, आता त्यांची संख्या पण हळूहळू वाढत आहे.
1: अच्छा.
0: आणि असे कार्यक्रम जर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या लेवलमध्ये झालं तर सिनारिओ खूप चेंज होऊ शकते आणि ही चेंजेस आहेत ते आपण आपल्या घरापासून सुरू केली तर ते राष्ट्रापर्यंत जाईल असं मला वाटतं.
1: फार चांगली संकल्पना आपण मांडली. अजून एक प्रश्न याच्याशी संबंधित, झेनो ट्रान्सप्लांटेशन म्हणजे प्राण्यांचे अवयवदान यावर सुद्धा मध्यंतरी ऐकण्यात आलं होतं, तर त्याबद्दलची स्थिती काय आहे?
0: झेनो ट्रान्सप्लांट म्हणजे एका स्पीसीज पासून दुसऱ्या स्पीसीज मध्ये ट्रान्सप्लांट करणं. जसं आपण आतापर्यंत ट्रान्सप्लांट हे ऐकलं आहे ते माणसाच्या शरीरातून माणसाच्या शरीरातच अवयवदान ट्रान्सप्लांट करणार.
1: बरोबर.
0: झेनो ट्रान्सप्लांटची संकल्पना कुठून आली आणि त्याची गरज का पडली, कारण की जी तफावत मी तुम्हाला सांगितली की लाखोंमध्ये पेशंट वेटिंगमध्ये आहे आणि काही हजारोंमध्येच फक्त ट्रान्सप्लांट होऊन राहिली, ही कुठे डिमांड सप्लायची चेन कुठेतरी भरून काढायसाठी आपल्याला ऑर्गन्सची खूप आवश्यक आणि कंटिन्युअसली डॉक्टर्स आणि सायंटिस्ट याच्यावर रिसर्च करत आहे की कसं आपण प्राण्यांमधून किडनी घेऊन किंवा प्राण्यांमधून ऑर्गन्स घेऊन हे माणसांमध्ये लावण्यात येईल. बऱ्याच प्रमाणात यात यश पण आलेलं आहे. मध्यंतरी आपण टीव्हीवर पण ऐकलं असेल की अमेरिकेमध्ये एका श्वानातून किडनी घेऊन एका माणसात प्रत्यारोपण केली होती आणि ती जवळजवळ महिना ते दीड महिना ती चालली होती. यावर बरंच रिसर्च सुरू आहे आणि येणाऱ्या भविष्यात मला असं वाटते की याच्यात बरंच इम्प्रूव्हमेंट होईल आणि ही जी तफावत आहे ही कुठे ना कुठे भरून काढण्यात आपल्याला मदत होईल.
1: सर, मृत्यूनंतरही एखाद्याला जीवन देता येते या संकल्पनेविषयी आकाशवाणीच्या आमच्या श्रोत्यांना अवयवदानाबाबत आपण कोणता संदेश द्याल?
0: मी सगळ्या आपल्या जिल्ह्यातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातल्या लोकांना आव्हान करू इच्छितो की अवयवदान हे आपण संकल्पना आपल्या आयुष्यात रुजू केली पाहिजे. आता प्रत्येक जण हे कसं कुठे जावं लागेल, म्हणजे एक प्रश्न येतो की आपण मला अवयवदान करायचं आहे पण मी काय करायला पाहिजे, तर ऑर्गन डोनर कार्ड्स आम्ही प्रत्येक ठिकाणी वाटतो आणि बऱ्याच ठिकाणी जेव्हा आम्ही प्रोग्राम घेतो तेव्हा ऑर्गन डोनर कार्ड आम्ही प्रत्येकाला देतो. तर ऑर्गन डोनर कार्ड म्हणजे काय, जर दुर्दैवानी माझा जर कधी ऍक्सिडेंट झाला आणि माझं ब्रेन निकामी झालं आणि डॉक्टरांनी म्हटलं की आता याचं आयुष्य पुढे पॉसिबल नाही आहे, तर अशा वेळेस माझ्या पॉकेटमध्ये असे कार्ड असावं ज्याच्यात माझी इच्छा असावी की मी कोणते ऑर्गन्स आपले डोनेट करायचे. हे एक कार्ड असते, एक सिंपल कागदाचं कार्ड असतो ज्यात आपण आपलं नाव लिहायचं, त्याच्यात ब्लड ग्रुप लिहायचं आणि आपण कोणते ऑर्गन डोनेट करायची इच्छा आहे हे आपण टिक मार्क करायचं. जर असं कार्ड आपल्याकडे आहे तर आपल्या घरच्या लोकांना ही एक प्रेरणा ठरेल की या माणसाची एक इच्छा होती की आपण अवयवदान करावं. तर मला असं वाटते की ऑर्गन डोनर कार्ड हे सगळ्यांनी स्वतः बाळगावं किंवा तशी चर्चा आपण आपल्या घरात पण करावी, आपल्या समाजात पण करायची. जर कसं कधी अशी दुर्दैवी घटना घडली तर आपले अवयव वेस्ट न जाता हे 8 लोकांच्या कामी येऊन त्यांना एक नवीन जीवनदान भेटेल. तर यासाठी सगळ्यांनीच ऑर्गन डोनर कार्ड हे भरून आपल्या खिशात नेहमी ठेवावं किंवा आपल्या घरच्यांसोबत याबद्दल चर्चा तरी करावी.
1: सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अवयवदान जागृती सप्ताह आहे त्या निमित्तानं आपण आमच्या सर्व श्रोत्यांना हे अवयवदान म्हणजे काय, कोणकोणत्या अवयवांचं दान होऊ शकते, ते कसं केलं जाते आणि कुठे केलं जाते, अमरावती जिल्ह्याची स्थिती काय आहे आणि कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात, त्याचप्रमाणे कोण अवयवदान करू शकतो या संबंधीच्या सर्व कायदेशीर बाबी सुद्धा आपण यासोबत स्पष्ट केल्या. आमच्या श्रोत्यांना अवयवदानाबद्दल एक छान असा संदेश सुद्धा दिला, त्याबद्दल आमच्या सर्व आकाशवाणी श्रोत्यांतर्फे मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो, आताच आपण आरोग्य संवाद या कार्यक्रमात अवयवदान सप्ताहानिमित्त अवयवदान मृत्यूनंतरही जीवन देण्याची संधी या विषयावर मूत्रपिंड विकार तज्ज्ञ आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण विशेषज्ञ डॉक्टर हितेश गुल्हाने यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य सचिन जगताप यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
1: आरोग्य संवाद, डॉक्टरांशी थेट संवाद, जिथे आरोग्य आता समजेल तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवातून. आरोग्य संवाद. श्रोते हो, आताच आपण आरोग्य संवाद हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 10:30 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.
4: गीत गंगा.
1: मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीत गंगा या

श्रोतेहो, आताच आपण आर्य आंबेकर यांच्या सुरात विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांची शब्दरचना ऐकली. ती सत्या काय करते या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं विश्वजीत जोशी यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण बेला शेंडे यांच्या सुरात चांदन शेला या अल्बम मधील गीत ऐकलं.
1: हॅलो राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय. तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा, एकटे

0: तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले चढकाल.
1: 10 लाख द्या, वाचाल.
2: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
2: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
2: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
2: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
2: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
2: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.

श्रुती हो आत्ताच आपण शंकर महादेवन यांच्या सुरात अगवई अरेच्या या चित्रपटातील गीत ऐकलं. गुरु ठाकूर यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी.

0: श्रुतिका आत्ताच आपण अजय गोगावळे यांच्या सुरात सैराट या चित्रपटातील गीत ऐकलं. रचना आणि संगीत होतं अजय अतुल यांचं. या गीतासोबतच मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. गीतगंगा.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आता प्रसारित करीत आहोत स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम. संवादक सरिता देशमुख आणि सादर करते आशिष कावंडे.
3: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
4: श्रोते हो, आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमाचं निवेदन आहे सरिता देशमुख यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
5: नमस्कार. स्वरसंवाद या कार्यक्रमात तमाम रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोत्यांनो, आज या संगीत आणि शब्दांच्या सुरेल मैफिलीत आपल्यासोबत मी आपली रेडिओ मैत्रीण उपस्थित आहे सरिता देशमुख. चला तर घेऊयात या कार्यक्रमातील हा पहिला कॉल. हॅलो, नमस्कार. स्वर संवाद या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
6: ताई, मी गाव करंजी रोड जिल्हा यवतमाळ वरून रामहरी लोखंडे बोलतो.
5: लोखंडे जी, बोला, काय म्हणता, कसं काय चालू आहे आजकाल?
6: आजकाल काय नाही ताई, टेलरिंग काम करतोय मी.
5: हो का?
6: दिवसभर रेडिओचं प्रसारण चालूच असते.
5: कोणत्या प्रकारचे कपडे शिवता तुम्ही, लेडीज किंवा जेंट्स?
6: मी ताई जेंट्सचे कपडे बनवतो, पॅन्ट शर्ट सफारी.
5: तर कामाची वर्दळ चालू आहे का सध्या?
6: बारीकचा टाइम आहे का नाही, त्याच्यामुळे वर्दळ थोडी कमी आहे आणि सीझन मध्ये थोडी जास्त.
5: हो, आता गणपती वगैरे येतील तेव्हा तुमचा बिझनेस वाढेल.
6: तेव्हा थोडं वाढू शकतो. पण कसं आहे ताई,

0: विभाग आहे ना, आमच्या गावाच्या आजूबाजूला जवळजवळ 30-40 गाव आहेत, त्या गावचे लोक मग कपडे शिवण्याकरता येतात ते.
1: हा,
0: आणि शहर नसल्यामुळे तेवढं काही धंद्यात काय तेवढा रिस्पॉन्स राहत नाही, फक्त सणानिमित्त असते आणि लग्न सराईमध्ये.
1: हो बरोबर आहे, सणासुदीलाच नवीन कपडे घेतले जातात आणि ते त्या निमित्तानं शिवले पण जातात. किती वर्षापासून आपण हे काम करता आहात?
0: आता काही तसं माझ्या मला झाले 45 वर्ष झाले हे काम करत असताना. आता थोडं मी कामाचं उदक कमी केलं आहे.
1: तुमचं स्वतंत्र दुकान आहे का?
0: स्वतंत्र दुकान आहे माझं, आणि दुकान नॅशनल हायवे रोड आहे आमच्या इथून, नागपूर ते हैदराबाद रोड आहे, त्या रोड वरती माझं घर आहे.
1: आणि दुकानात कारागीर वगैरे ठेवले आहेत का?
0: कारागीर.
1: हो का, तुम्हाला मदत होते त्यांच्याकडून?
0: तुमची मदत नाही. मला गाणं ऐकायचं ताई.
1: सांगा ना.
0: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसानिमित्त मला एक गीत ऐकायचं आहे, चित्रपटाचं नाव आहे तुमसे अच्छा कौन है.
1: अच्छा.
0: आणि गाण्याची बोल आहे, गंगा मेरी माँ का नाम बाप का नाम हिमालय, मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत ऐकत आहे. आणि हे गीत ऐकण्यासाठी आमचे काही श्रोता आहेत, माझी पत्नी मंजुताई लोखंडे, सूरज लोखंडे, तर्ज बाबू, सुरमित, आराध्या, त्याचबरोबर बडनेरा येथील आमचे मित्र आहेत हिम्मतराजी शृंगारे आणि पद्माताई शृंगारे, या सगळ्यांनी गीत ऐकत आहे.
1: ठीक आहे, तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्र परिवारासाठी हे छानसं गीत आता ऐकूया. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद ताई.

0: हॅलो आकाशवाणी,
1: बोला, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
0: हो मी मंगल गान बोलते, आपचा मिस्त्री, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. हो पहिल्यांदा फोन लागला मॅडम. नमस्कार ताई.
1: हो, तुमचं अभिनंदन, पहिल्यांदा फोन लागला त्यासाठी.
0: हो मला हळद घुसली कुंकू असल्यामध्ये गाणं ऐकायचं होतं.
1: हा, कोणतं गाणं?
0: वारुळाला जाऊया.
1: नागपंचमीच्या निमित्ताने तुम्ही छान गीत निवडलं आहे.
0: हो
1: आणखी आपण काय करता?
0: मी वेल्डिंग वर्कशॉप माझ्यावाले.
1: हा, वर्कशॉप आहे.
0: हो
1: कोणते कोणते काम केली जातात?

0: मग या वर्कशॉप
1: आपल्या शेती अवजार नांगर वखर बांबर शेती अवजार
0: शेतीचे सगळे साहित्य आपण तयार करता.
1: हो शेतीचे सर्व साहित्य त्यानंतर गुरांचे शेड वगैरे सर्व करतो आपण. हो
0: कांद्याच्या
1: जाळी वगैरे.
0: आणि आपल्या दुकानातच मग आपण रेडिओ पण ऐकता का?
1: हो मोबाईल वर जास्त ऐक तुम्ही.
0: हो का?
1: हो.
0: तर आपल्याला कोणते कार्यक्रम आवडतात?
1: त्यांनी आज तुमचा कार्यक्रम पहिल्यांदाच ऐकला त्यामुळे निवेदन घेत मला त्याचा नंबर मिळाला म्हणून तुला आता हेवी लावून तो आपण.
0: आणि लागला सुद्धा तुमचा कॉल.
1: हो
0: बरं. आणि आज आपल्या सोबत हे गीत ऐकण्यासाठी कोण कोण आहे?
1: आमचा पूर्ण परिवार घेईल.
0: ह्या वेल्डिंग वर्कशॉप व्यतिरिक्त आणखी काय करता आपण? काही छंद आहे का?
1: वेल्डिंग वर्कशॉप ने आपण त्याच्यात आपण काही फर्निचर भी तयार करतो ना. चौपट खिडकी आपले हे केस वगैरे सर्व.
0: हो का?
1: हो म्हणजे जे आलं ते म्हणजे आपलं काम सुताची काम सर्व चालतं आपलं. राहिलं साधं टेप टीव्ही रिपेअर करणं ते बी चालतंय.
0: वातावरण कसं आहे पावसाचं?
1: आता म्हणजे दोन चार दिवसापासून बंद आहे पण आज आणखी आवड आलेलं आहे.
0: या वर्षी पाण्याची टंचाई भासेल असं वाटतं का तुम्हाला?
1: पाणी आमच्याकडे धरण असल्यामुळे काय वाटतं आमचं धरण भरले गेले ना आता.
0: हा म्हणजे पर्याप्त जलसाठा तुमच्याकडे आहे?
1: हो आमच्याकडे जवळजवळ म्हणजे दोन धरण मोठी आहेत भरलेली आहेत. एक गिरणा धरण आहे आणि एक मण्याड त्यामध्ये दोघी भरलेले आता वर्कलो झाले.
0: छान गोष्ट आहे. तर ऐकूया आपल्यासाठी हे सुंदर सुंदर

0: काम जाणं चालू आहे लोकांच्या इकडं, शेतकऱ्याच्या इकडं काम जातो, फवारा डवरण काही निंदण असं चालू राहते काम.
1: तर शेतीला जो पाऊस पाहिजे असतो तो तसा पडला का मग या वर्षी?
0: नाही आता ते मधात आला होता महापुरासारखा चालता समजा, आता आवश्यकता आहे पावसाची.
1: तेव्हा महापुरासारखा आला तर काही नुकसान झालं का?
0: आता बरेच ठिकाणी नुकसान झालं, कोणा पुलावरून गाड्या वाहत झालं, काही इकडं बेंबा धरणाचे काही दरवाजे सोडले होते तर म्हणजे शेतात पाणी घुसलं.
1: तर शेतीचं नुकसान झालं तेव्हा?
0: हो ते आता नदी काठच्या लोकांचं समजा.
1: आणि आता शेतीला पावसाची गरज आहे का?
0: हो हो गरज आहे, गरज आहे मॅडम जी आता, कारण सोयाबीन फुलावर आला आहे, आवश्यकताच आहे पावसाची.
1: आणि मग आज तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे?
0: आता मला काय मॅडम जी एक काय गोपी चित्रपटातील गीत आहे, सुखमे सब साथी दुखमे ना कोई, मोहम्मद रफीनं गायलेलं आहे. राजेंद्र कृष्ण त्यांचे गीतकार आहे, कल्याणजी आनंदजी त्यांचे संगीतकार आहे. तर माझी पत्नी आहे गीत ऐकण्यासाठी बीबीबाई गुजर, माझा मोठा मुलगा आहे चंद्रकांत गुजर, माझी सून आहे प्रियांका गुजर, नाथ आहे यशेशिका गुजर, नातू आहे आरव गुजर, बय खेड्यावरून आहे आमचे श्रोते आहे हिरा म्हणजे खिराडे, पोहर दाबावरून आहे आशिष भाऊ चामटकर.
1: अच्छा चला तर ठीक आहे, छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून आणि कार्यक्रमात छान गीत आता तुमच्यासाठी.
0: अमरावतीच्या कार्यक्रम ऐकत असतो मॅडम जी.
1: हो आवडतात का तुम्हाला अमरावती?
0: आता व्याघ्र दिन होता. आता मेळघाट बद्दल आपले ते साहेब नाईक आपले कोणते ते त्यांनी फार मुलाचं मार्गदर्शन केलं त्या व्याघ्र दिनाबद्दल.
1: हो त्या कार्यक्रमात छान वाटला तुम्हाला तो कार्यक्रम?
0: हो छान छान वाटला. हो म्हणजे कसं वाघ म्हणजे कोणत्या म्हणजे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ते उद्घाटन केलं होतं असं तसं मस्त चांगलं वाटलं.
1: आपल्याला इतकी माहिती नसते खोलवर त्यामुळे छान वाटतं, म्हणजे माहिती मिळते.
0: हो माहिती माहिती रेडिओ माहितीच मिळते मॅडम जी, आता आपल्याकडे बरंच भरपूर लिहून आहे.
1: हो हो हो ठीक आहे, ऐकूया आपल्या पसंतीचं हे छानसं गीत.
0: हो ठीक आहे, धन्यवाद मॅडम जी.
1: धन्यवाद.

0: हेलो,
1: हेलो,
0: नमस्कार मैडम जी।
1: नमस्कार।
0: सुरेज गुजर मुक्काम कोल्ली तालुका बाबळगाव गाव जिल्हा यवतमाळ इथून बोलतो।
1: हाँ बोला, कार्यक्रमात आपलं स्वागत।
0: आपण कोण बोलत आहात मॅडम जी?
1: मी सरिता देशमुख बोलते।
0: नमस्कार मॅडम जी।
1: नमस्कार। आजकाल काय चालू आहे, सध्या काय चालू आहे?
0: काही नाही, आता शेतीतले काम चालू आहे मॅडम जी।
1: या वर्षी कोणती पिके घेतली आपण?
0: आता या वर्षी

0: हॅलो, आकाशवाणी अमरावती.
1: हा, फोन इन कार्यक्रम स्वर संवाद मधून आम्ही बोलत आहोत.
0: नमस्कार दीदी.
1: नमस्कार.
0: मी बळीराम साबळे पाटील बोलतोय, लिंबारू.

0: देवी तालुका जिल्हा बिरूम बोलतो ताई.
1: हा बोला बोला.
0: आज आपला पहिलाच कॉल आहे आपल्या आकाशवाणीला.
1: आपलं खूप खूप स्वागत कार्यक्रमात.
0: आणि कार्यक्रम तर आपले खूपच चांगले आवडीचे पहा.
1: धन्यवाद त्यासाठी. आपल्याला कोणता कार्यक्रम आवडतो मग?
0: आपल्याला किसान वाणी आवडतो.
1: शेतकरी आहात आपण?
0: शेतकरी म्हणजे शेतातूनच फोन लावलेला आज.
1: अच्छा.
0: आणि शेतीची मशागत करीत करीत आपण आकाशवाणी ऐकतो आणि त्याच्यातले साडेसातचे कार्यक्रम खूप आपल्याला शेतीची माहिती भेटते.
1: हो छान माहिती मिळते तुम्हाला. म्हणजे तुम्हाला ह्या माहितीतून काही फायदा होतो का?
0: हा फायदा होतो ना. म्हणजे त्या पद्धतीने आपण शेतीचे नियोजन लावतो ना.
1: मदत होते.
0: हो हो हो.
1: अच्छा. आणि पाऊस काय म्हणतो तिकडे?
0: पाऊस तर आपल्याकडे रिमझिमच चालू आहे. काय मोठा पाऊसच नाही पहा. मोठ्या पावसाची अपेक्षा आपल्याला, पण मोठा पाऊस काय पडाना.
1: हो तर आपण अपेक्षा अशीच ठेवूयात आणि पाऊस येईल अशी अपेक्षा परत करूया.
0: आणि मोठा पाऊस पडल्यानंतर आपल्याला पाणी साठा भरपूर झाल्यानंतर पाणी टिकून राहत आपल्याला.
1: हो.
0: आणि पावसाचे रिमझिम पडल्यानंतर पाणी भेटत नाही ना पुन्हा.
1: हो हो. जमीन ओलावा धरून ठेवते पाऊस मोठा.
0: हा जमीन ओलावा धरून ठेवते पुन्हा.
1: तर तुम्ही आता शेतात असून सुद्धा मनोरंजनाकडे वळले आहात, तर कोणतं गाणं ऐकणं आज पसंत कराल?
0: आज आपल्याला मराठी गीत ऐकायचं आहे ताई. चित्रपट आहे बिनकामाचा नवरा आणि गाण्याचे बोल आहेत अग अग मशी तुम्हाला कुठं मिळती.
1: छान छान गीत तुम्ही निवडलं आहे. तर आपल्या सोबत हे गीत ऐकायला कोण कोण आहेत?
0: आहेत आपले प्रथम तुम्ही भी आपल्या गाण्याचा स्वाद घेऊ शकतात.
1: हा बिलकुल.
0: किल्ले धारूरचे जलाल भाई, अभिमन साबळे, रामहरी कदम, मारुती भोसले, नारायण चिरके, तुळशीराम शिंपले, हे सगळे जण मिळून ते आपण गीत ऐकतो. आपला कॉल घेतल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद. ऐकूया आपल्या सर्वांसाठी हे छानसं गीत.

0: फोनिंग कार्यक्रम स्वर संवाद मध्ये आपलं स्वागत आहे, बोला.
1: भूकंपाचं टाकी कुंभकर्ण, तालुका जिल्हा माझा परभणी, आकाशवाणी अमरावती केंद्र व प्रेम करतो त्र्यंबक मुंजाजी नाईक माझं नाव.
0: बापरे, खूप छान तुम्ही सुरुवात केली आहे तुमच्या संवादाची.
1: छोटासा संदेश आहे.
0: हा हा, सांगा ना.
1: शिकेल तो शिकेल, शिकेल तो शिकवेल, शिकवेल तो जागृत होईल, जागृत होईल तो जागवेल. शिकाल तरच वाचाल, वाचाल तरच वाचाल, वाचाल तरच टिकाल, टिकाल तरच संघर्ष कराल, संघर्ष कराल तर जगाल, जगाल तर गुरगुराल. वाघासारखे गुरगुरुचे असेल तर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बळी कोंबड्या बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. म्हणून 100 वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
0: खूप छान संदेश आपण दिला आहे आणि नक्कीच सामान्य माणसाने किंवा आजच्या विद्यार्थ्याने सगळ्यांसाठी हा संदेश खूप महत्वाचा आहे आणि याचं जर अनुकरण केलं तर आपलं जीवन नक्कीच फुलेल आणि यशस्वी होईल, हो की नाही? हा, आपण काय करता मग?
1: आता मॅडम मी काय करत नाही, काय माझं वय झालेलं आहे. मी माझ्या नाताला नातीला शाळेत न्यायचं, सोडायचं, आणायचं, शाळेतलं काम करायचं, त्यांना थोडस त्यांचा पाठ घ्यायचा, त्यांना थोडस शिकवायचं, चांगलं मार्गदर्शन करायचं, हेच करतो मी सध्या काम.
0: प्राथमिकता ही शिक्षणाला दिली पाहिजे आणि छान काम तुम्ही करत आहात.
1: मॅडम शिक्षणाचं काम करावंच लागते, लेकराला मार्गदर्शन करून शिकवावं लागते, त्यांना चांगल्या गोष्टी शिकवावं लागतात,
0: चांगल्या सवयी लावणं हे गरजेचं आहे आणि संस्कार महत्वाचे आहेत.
1: संस्कार महत्वाचे आहेत ना. मला बुद्ध गीता ऐकायचा, गीताचे बोल हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा.
0: अच्छा,
1: दोन माझे मित्र आहेत.
0: सांगा.
1: फक्त दोनच मित्र आहेत, जास्त नाही.
0: अच्छा.
1: गोरोबा वेंकटी जोरळे आणि संग्राम जोरळे.
0: काही छंद आहेत का तुम्हाला?
1: मी पुस्तक वाचतो, रोज पेपर वाचतो.
0: वाचनाची आवड आहे तुम्हाला?
1: हो, वाचनाची आवड आहे मॅडम मला.
0: हो, आणि तुम्ही या आधी सांगितलंच आहे वाचाल तर वाचाल.
1: आणि काय मला हे आकाशवाणीचं येड आहे.
0: चला तर ऐकूया हे छानसं गीत आणि तुम्ही कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: स्वर संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: सुनील बोके बोलतो, संत गाडगे बाबा कॉलनी विद्यापीठ परिसर.
0: नमस्कार.
1: कोण बोलते मॅडम?
0: मी सरिता देशमुख बोलते.
1: हा देशमुख मॅडम नमस्कार.
0: नमस्कार.
1: जो स्मृती गंध कार्यक्रम होता आजचा, खूपच सुपर, एकदम एक नंबर.
0: अच्छा.
1: खूपच चांगला छान तो प्रस्तुत केला आणि गाणी खूप पद्मिनी कोल्हापुरी दिले. खूप चांगला छान कार्यक्रम. आणि आम्ही रिटायर झालो, आता सकाळपासून कार्यक्रम चालू असते तुमच्या आकाशवाणी. काय म्हणता?
0: बस ठीक आहे. सगळेच कार्यक्रम तुम्ही ऐकता का?
1: हो सर्व सर्व मॅडम. आता रिटायर झाल्यानंतर काही आकाशवाणी आमचं एक सहारा आहे. खूप माहिती मिळते, ज्ञानवर्धक माहिती मिळते आणि मनोरंजन सुद्धा होते.
0: हो ते तर आहे. तुमचे आवडते गायक कोणते आहेत?
1: माझे आवडते गायक आहे महेंद्र कपूर.
0: महेंद्र कपूर
1: आणि संगीतकार म्हणजे म्हणा गीतकार संगीतकार म्हणजे रवींद्र जयहरी. रिटायरमेंट झालो पोलीस डिपार्टमेंट मधून.
0: अच्छा.
1: 5 वर्ष झाले आहे. आज सकाळी मॉर्निंग वॉक करणे, जीवन विकरणे चालू आहे.
0: किती वर्ष आपण देश सेवा केली?
1: 35 वर्ष झाली मॅडम. 35 वर्ष 4 महिने 29 दिवस पूर्ण नीट.
0: खूप छान. आता 15 ऑगस्ट येणार आहे तर त्या अनुषंगाने आपण काय सांगाल?
1: 15 ऑगस्ट येणार आहे त्यामुळे आता आमच्या डिपार्टमेंटला खूप त्याचं महत्व आहे. तसे देशातल्या वासियांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपलं महत्व ठेवलंच पाहिजे आणि सर्वांना त्याबद्दल अभिमान असला पाहिजे.
0: आपला सण आहे
1: राष्ट्रीय सण. त्यामुळे काय आम्ही 15 ऑगस्टला रिटायर झालो तरी आम्ही झेंडा आंदोलन आम्ही आमच्या डिपार्टमेंट मध्ये जातो आणि आपली तिथे हजेरी लावतो.
0: हो आपल्या भारत मातेप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी.
1: सन्मान व्यक्त करण्याकरता देशाबद्दल आपल्याला अभिमान असल्यामुळे 15 ऑगस्ट झेंडा वंदन करता आम्ही तिथे जातो. ते सर्वांनी गेलंच पाहिजे, देशाबद्दल अभिमान बाळगलाच पाहिजे.
0: हो बिलकुल.
1: त्याच्या आता मोदी साहेबांनी दिलाय घर घर तिरंगा. अभियान चालू आहे.
0: तर आज कुठलं गीत ऐकणं पसंत कराल?
1: आता मॅडम असं करा, मेरी जंग जो चित्रपट आहे गीत जाएंगे हम जिंदगी हर कदम एक नई जंग आहे
0: अनिल कपूर
1: राव. गाणं ऐकण्यासाठी माझी पत्नी सुनीता बुके आणि माझ्या मुली 3 पूजा बुके, माधुरी बुके, दीक्षा बुके, मनोज अर्मण आहे, डॉक्टर राजकुमार आहे, सुरेंद्र जाधव आहे, हे सर्व मित्र मंडळी आहे. सर्व कार्यक्रम ऐकतात आपला.
0: छान वाटलं आपल्याशी संवाद साधून.
1: ठीक आहे मॅडम, नमस्कार.

0: हॅलो,
1: नमस्कार.
0: कार्यक्रम सुसंवाद.
1: स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला.
0: निशुदानगर अमरावतीवरून राहुल मेश्राम बोलतो मॅडम.
1: हा हा हा बोला.
0: मॅडम, एक गाणं ऐकायचं आहे तुम्हाला.
1: हो, कोणतं गाणं ऐकायचं आहे?
0: आज गाणं ऐकायचं आहे मला नदी आहे पहाड मधलं. पहिल्यांदा माझा कॉल लागला मॅडम, कन्फ्युज होऊ झालो गाण्यासाठी.
1: तर तुमचा पहिल्यांदा कॉल लागलाय तर तुम्हाला आनंद.
0: पहिल्यांदा माझा कॉल पहिल्यांदाच लागला.
1: तुमचं अभिनंदन यासाठी पहिल्यांदा कॉल लागलाय म्हणून.
0: धन्यवाद मॅडम. म्हणजे पहिले कधी नाही लागला, पहिल्यांदाच माझा कॉल लागला.
1: हो का? आपण काय करता?
0: मी मॅडम पेंटरचं काम करतो. पेंटर?
1: अच्छा, हो का? किती वर्षापासून करता आहात?
0: झालं आता 20-22 वर्ष.
1: हो का?
0: 20-22 वर्षापासून काम करतो मॅडम.
1: हो, खूप चांगला व्यवसाय आहे. म्हणजे तुम्ही घर सजवता आणि घराचं सौंदर्य वाढवता.
0: हो,
1: तर मग रेडिओ कसा ऐकता काम करताना?
0: रेडिओ माझ्या घरी रेडिओ असल्यामुळे माझा दिवसभर कंटिन्यू रेडिओ चालू राहते माझा. जसं म्हणजे आपण घरात आम्ही कलर मारत राहतो, काम करत राहतो लोकांच्या घरी. माझ्या घरी रेडिओ असल्यामुळे मी एका खोकर रेडिओ लावून देत असतो आणि दिवसभर मी भारतीचे अमरावती आकाशवाणीचे प्रोग्राम ऐकत असतो.
1: आवड आहे तुम्हाला रेडिओची?
0: हो, लोक मला काही काही पागल म्हणतात. म्हणजे आताच्या युगामध्ये सुद्धा म्हणते तुम्ही रेडिओ ऐकता म्हणते.
1: प्रत्येकाची एक वैयक्तिक आवड असते आणि ती जोपासायला पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्ही रेडिओ ऐकता ही एक छान बाब आहे.
0: मॅडम काही नाव घेऊ का? माझ्यासोबत आहे माझी आई आहे गंगाबाई मेश्राम, मानव मेश्राम, कविता मेश्राम, त्याच्यानंतर ऊर्जेश मेश्राम, प्रतिभा मेश्राम आणि मी स्वतः पण रेडिओचा एक वकील असल्यामुळे मला पण छंद आहे रेडिओचा.
1: चांगली गोष्ट आहे. कोणता ना कोणता छंद असायलाच हवा आणि हा छंद आपण जोपासायला पाहिजे. आज कोणतं गाणं ऐकणं पसंत कराल
0: तुम्ही? नदी आहे की पार मधलं गाणं ऐकायचं आहे.
1: नदी आहे की पार या चित्रपटातलं शीर्षक गीत. ठीक आहे, तुमच्यासाठी हे छानसं गीत आम्ही ऐकवित आहोत.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
1: स्वर संवाद.
0: हां बोला, कोण बोलत आहे?
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार.
1: मी रूपराज मिलमेले, मुक्काम पोस्ट वडगाव पोलीस स्टेशन, तालुका जिल्हा यवतमाळ इथून बोलतो ताई.
0: बोला रूपराज जी. अमरावती आकाशवाणीचे कोणते कार्यक्रम तुम्हाला आवडतात?
1: मला तर ताई सकाळचा भक्ती संगीताचा कार्यक्रम खूप आवडतो ताई. आम्ही ऍप वर नेहमी ऐकतो.
0: हो का?
1: आणि शेतकऱ्याचा जो कार्यक्रम आहे तुमचा 7:30 वाजता
0: किसान वाणी,
1: तो सुद्धा ऐकतो. इथे कार्यक्रम आम्ही ऐकतो. चांगले दर्जेदार कार्यक्रम आहे ताई अमरावती आकाशवाणी.
0: धन्यवाद त्यासाठी. आणि तुम्ही काय करता?
1: मी शेती करतो काही.
0: हो का?
1: आणि सोबत मी मोटर वाइंडिंगचे काम करतो, कृषी पंपाचे जास्तीत जास्त काम करतो मी शेतकऱ्याचे.
0: हो, छान आहे. शेती सोबतच एक जोडधंदा म्हणा किंवा एक एक्स्ट्रा काम काहीतरी छान आहे. आणि तुम्हाला मग आकाशवाणी ऐकण्याची सवय कशी लागली?
1: काही आता मी पहा वयाच्या 10व्या वर्षापासून मी आकाशवाणी ऐकतो. माझं वय 59 वर्ष आहे आणि सुरुवातीपासून मी सुरुवाती नागपूर केंद्राचे कार्यक्रम ऐकायचो.
0: हो का?
1: त्याच्यानंतर इतर केंद्राचे कार्यक्रम, नंतर आमचं यवतमाळ केंद्र चालू झालं. तर मला खूपच म्हणजे आवड आहे सुरुवातीपासून आकाशवाणीची. म्हणजे सुरुवातीला बालविहार कार्यक्रम ऐकायचे.
0: हो, बालविहार.
1: हा, त्याच्यानंतर मग युवावाणी आणि त्याच्यानंतर एक लोकजागर कार्यक्रम प्रसारित होत होता आकाशवाणीवरून.
0: हो, बरोबर.
1: हा, लोकजागर, त्याच्यानंतर किसानवाणी ही आवड निर्माण झाली. आणि आता रेडिओ ऐकल्याशिवाय काही आपल्याला गमत नाही. शेतामध्ये रेडिओ आहे, घरी रेडिओ आहे.
0: हो का? आणि शेतामध्ये बरोबर ऐकू येतं का? मग
1: येत ताई, मस्त क्लिअर ऐकू येतं आम्हाला. आमच्या यवतमाळ आकाशवाणीचे यापूर तेवढं ऐकू येत नाही, पण तुमच्या अमरावती केंद्रात मस्त प्रसारण होते आणि ऐकू चांगले होते.
0: तर जे तुम्ही किसान वाणी कार्यक्रम ऐकता त्यातून तुम्हाला भरपूर माहिती शेतीविषयक मिळतच असेल.
1: बिलकुल बिलकुल. शेतकऱ्यांनी म्हणजे जमिनीची मशागत, त्यानंतर किडीचे व्यवस्थापन, लागवड, हे ते सगळं म्हणजे आम्हाला मार्गदर्शन होते. आणि आमच्या शेतीमध्ये फायदा होते ताई.
0: हो, ह्या माहितीतून फायदा होतो.
1: हो, माहितीतून फायदा होतो.
0: आणि घरी बसल्या बसल्या तुम्हाला ही सगळी माहिती मिळते. हो की नाही?
1: हो, घरी बसल्या बसल्या माहिती मिळते. आणि रेडिओ ऐकण्यासाठी काही आपला वेळ जात नाही.
0: हो,
1: रेडिओ ऐकता येते आणि कामही होते.
0: छान गोष्ट आहे. रेडिओ ऐकता तुम्ही मनोरंजन होतच राहते.
1: रेडिओ मनोरंजनच नाही होत, फक्त ज्ञान मिळते ना ताई.
0: ज्ञान मिळते. हो, ज्ञान मिळते आपल्याला. प्रत्येक विषयामधलं ज्ञान मिळते.
1: प्रत्येक विषयामधलं ज्ञान मिळते. आणि ज्या श्रोत्याला जे पाहिजे ते तुमच्या रेडिओवरून भेटते ना आपल्याला.
0: आज कोणतं गीत ऐकणं पसंत कराल तुम्ही?
1: काही मला का नाही, चिमणी पाखरे मधलं द्या, माझा सोन्याचा संसार.
0: आणि आपल्यासोबत आज हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहेत?
1: हे गाणं ऐकण्यासाठी माझी पत्नी आहे विद्याताई मिलमेले, पुष्पक मिलमेले, जी काही मित्रमंडळी आहे. कोल्हीवरून सुरेश भाऊ गुजर आहे.
0: हो,
1: मानवलीवरून सुरेश भाऊ पुट्टजवार आहे. आमचे रामजी भाऊ लोखंडे आहे करंजीवरून.
0: ठीक आहे, मग तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण मित्र परिवारासाठी हे छानसं गीत आता ऐकूया. आणि कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: अमरावती वरून बोलता आपण.
1: अमरावती मध्ये बापटवाडी आहे सुंदगड रोड, तिथे राहतो मी.
0: हो, आणि काय करता मग आपण?
1: मी खुर्च्या क्लिनिंग काम करतो, ब्लाइंड आहे मी.
0: अच्छा, हो का? किती वर्षांपासून काम करत आहात?
1: मला 50 वर्ष झाले.
0: चांगली गोष्ट आहे, अनुभव तुमचा खूप मोठा आहे या कामामध्ये. काम करतानाच मग रेडिओची आवड निर्माण झाली का?
1: रेडिओ म्हणजे पहिल्यापासून रेडिओ ऐकतो, सर्व तऱ्हेचे कार्यक्रम वगैरे ऐकतो. मला गाणं ऐकायचं होतं.
0: हा, आज कोणतं गाणं ऐकायचं आहे?
1: मला ऐकायचं आहे सगळे पिक्चर मधलं दुखता हे गीत आहे की नाही, ते ऐकायचं आहे.
0: बरं,
1: माझ्या मित्राचं नाव सांगू काय?
0: हो हो, सांगा ना.
1: माझा मित्र आहे अजय भोजने, माझी नात आहे प्रिया कोळंबकर, आणि माझी मिसेस आहे शालिनी कोळंबकर.
0: आणि तुम्ही किती वर्षापासून रेडिओ ऐकताय?
1: रेडिओ ऐकायला आता जवळजवळ मी लहानपणापासून रेडिओ ऐकतो.
0: हो का? मग आमच्या केंद्राचे कोणते कार्यक्रम तुम्हाला जास्त आवडतात?
1: सकाळी ते लागते की
0: भक्तिगीत,
1: भक्तिगीत आवडते मला. त्याच्यानंतर साडेदहा पावण्याकडे असतात, गीत गंगा असते, असे हे सगळे गाणे, सगळे कार्यक्रम मला आहेत. तसे कार्यक्रम पण जय मला वगैरे बाकी सर्व कार्यक्रम आहेत.
0: हा हा, म्हणजे मराठी हिंदी दोन्ही कार्यक्रम तुम्हाला आवडतात. तुमच्यासाठी अष्टविनायक या चित्रपटातील हे छानसं गीत ऐकवित आहोत, ऐका तर.
1: थँक्यू.

0: हॅलो
1: हॅलो,
0: हॅलो
1: नमस्कार.
0: आकाशवाणी.
1: आकाशवाणी स्वर संवाद या कार्यक्रमातून आम्ही बोलत आहोत. आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. कोण बोलत आहे?
0: मी अंबरसिंग मालवे बोलतो मॅडम, कवर नगर अकोला मधून.
1: अच्छा, हा. तर अमरावती आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकता का तुम्ही कधी?
0: हो, आकाशवाणी तर बाबा नाही, म्हणजे खूप जुना जुन्या याच्यापासून ऐकतो.
1: हो का? सध्याची परिस्थिती कशी आहे? पाऊस पाणी वगैरे कसं चालू आहे?
0: पाऊस तर काही नाही इकडे, कमी आहे पाऊस.
1: हो का?
0: फारच कमी आहे अकोल्यात.
1: आपण काय करता?
0: मी रिटायर झालेला मॅडम, मी कृषी विभागात होतो, रिटायर झालेला घरी.
1: तर मग आता रेडिओच्या माध्यमातून मनोरंजन करता?
0: हा, मनोरंजन बाबा आकाशवाणी मध्ये दिवसभर रेडिओ चालू असते. माळ्यावर स्पेशल आहे डब्बा जुना.
1: जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे, म्हणजे रेडिओला कधीही कोणी विसरू शकत नाही.
0: नाही नाही, खूपच मस्त कार्यक्रम असतात मॅडम तुमचे आकाशवाणीचे, खूपच.
1: तुम्हाला कोणता कार्यक्रम आवडतो? मग
0: कार्यक्रम सगळेच आवडतात, जसं जसं वेळ भेटते तसा ऐकतो.
1: अच्छा, कार्यक्रमात आज आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे?
0: दुनिया पनाने वाले. हॅलो मॅडम, माझे मिसेस की बोला, ते जरा आम्ही ऐकतो दोघे.
1: हॅलो हॅलो, नमस्कार ताई, बोला ना.
2: हा नमस्कार.
1: काय करता आपण?
2: मी घरी हाऊस वाईफ आहे.
1: अच्छा, हो का? तुम्ही पण रेडिओ ऐकता?
2: हो हो, जुन्या गाणे अजून.
1: जुने गाणे जास्त आवडतात.
2: हो हो, राजकपूरचे वगैरे.
1: हो का? मग आज आपली फरमाईश काय आहे?
2: दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई.
1: अच्छा,
2: काहे को दुनिया बनाई.
1: तुम्हाला एक प्रश्न असा करावा वाटतो की तुम्हाला कोणता नायक आणि नायिका आवडते असं मला विचारायचं.
2: राज कपूर आणि मधुबाला.
1: अच्छा,
2: नरगी.
1: अच्छा बरं, आणि आपल्या परिवारात कोण कोण आहे? मग
2: मला दोन मुलं आहे, एक मुलगी आहे. मुलाचं लग्न झालेलं आहे, मुलीचं लग्न झालेलं आहे. एक राहला लग्न व्हायचं.
1: हो, आणि तुम्ही हाऊस वाईफ तर आहात, त्याच्या बरोबर काही छंद आहे का तुम्हाला?
2: हो, मी करत होती ना शिवण क्लास वगैरे घ्यायची, क्लासेस घ्यायची, मुलींना शिकवायची.
1: हो,
2: टेलरिंगामध्ये. हो हो, कोणता केलं? आता कसं होतही नाही, आता नातील वगैरे सांभाळावं लागते, सुनबाई ड्युटीवर आहे.
1: हो हो, ती पण एक फार मोठी जबाबदारी असते आजी होणं. चला तर मग ठीक आहे, तुमच्यासाठी हे छानसं गीत ऐकूयात आणि कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
2: थँक्यू थँक्यू, धन्यवाद तुमचे पण.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच संगीताचा हा प्रवास इथेच थांबतो आहे. तर आज ज्या श्रोत्यांनी या कार्यक्रमात फोन केला आहे, कृपया त्यांनी येत्या 1 महिन्यापर्यंत फोन करू नये. इतरही श्रोत्यांना कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी श्रोत्यांनो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर मंगळवारी 3:30 ते 4:30 या वेळेत केलं जातं. आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फोन नंबर असा आहे 0721-299-1038. फोन नंबर परत एकदा ऐका, 0721-299-1038. तर श्रोत्यांनो, भेटूयात येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत मला म्हणजेच सरिता देशमुखला रजा द्या. नमस्कार.
1: श्रोते हो, आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात निवेदन होतं सरिता देशमुख यांचं. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख आणि नारायण पवार यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: पुणे कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद पुणे कार्यक्रम स्वरसंवाद.
3: श्रोते हो, आत्ताच आपण स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम ऐकलात FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 12 वाजले आहेत. आता आम्ही वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कालपासून श्रावण महिना आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाची हिरवाई, नात्यांत प्रेमाची ओल आणि विचारांत पावित्र्य आणि प्रत्येक पावलांवर यशाची सोबत घेऊन आलेला आहे. मैत्रिणींनो, श्रावण असा शब्द आहे की जो उच्चारतास मनात दरवळतो ओल्या मातीचा सुगंध, कानात घुमतो मंदिरातील घंटानाद आणि डोळ्यांसमोर उभी राहते हिरव्यागार निसर्गाची मनोहारी छबी. मैत्रिणींनो, या दिवसांमध्ये पावसाच्या सरींनी धरणीला नवी

पालवी फुटलेली असते. आकाशातून बरसणारे थेंब जणू सृष्टीवर आनंदाचा वर्षाव करत असतात. अशा या निसर्गोत्सवात भक्ती, परंपरा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम म्हणजे पवित्र श्रावण महिना.

0: मैत्रिणींनो, वैशाली सामंत यांच्या स्वरातील चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग वैजयंती नांदगावकर, अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, उत्कर्षा चित्ते आणि नयन पवार. सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक. हलक फुलक, हलक फुलक.

0: हेलो। हाँ उत्कर्षा, बोल ग, काय म्हणलीस? अगं पण मी मेसेज पाहिलाच नाही, उद्याच। हो मस्त आयडिया आहे बघ। म्हणजे काय? अगं येणारच ना, मी एकदम तयार। आईला फोन देऊ? अगं आई आणि आजी बाहेर गेल्यात। एक काम कर ना, थोड्या वेळाने घरीच ये ना। आत्ताच येतेस? बर बर चालेल, ओके बाय। हम जो चलने लगे। अरे
1: काय बाई साहेब, मग काय विशेष? एकदम
0: तुला काय करायचंय?
1: काय म्हणजे? अगं मी तुझा मोठा भाऊ आहे, तुला प्रश्न विचारायचा मला अधिकार आहे की?
0: ए अधिकाराच्या काही गोष्टी करतोस? मी काही तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये, कळलं?
1: अगं पण मी तुला सांगू का, बांधील नसलीस ना तरी मी तुझा मोठा भाऊ आहे ना, मग तुझा कर्तव्य आहे मोठ्या भावाचा आदर ठेवणं, तुझं कर्तव्य नाही का?
0: नाही सांगणार, जा।
1: नको सांगूस, पण मला कळलंय कळलं का?
0: काय कळलंय?
1: मला माहित आहे ना, तुम्ही मैत्रिणी सर्वजणी मिळून ट्रेकिंगला जायचं प्लॅन करणार आहेत म्हणे। सर्व तर झाले, फक्त काय अजून स्थळ ठरलेलं नाही ना। प्रत्येकीचं वेगवेगळं मत आहे, तुझं मत विचारायला त्या उत्कर्षाने फोन केला होता, ती आता इथेच येणार आहे ना। मग काय, तुम्ही दोघी मिळून ऑनलाईन मीटवर मैत्रिणींशी चर्चेच करणार असाल?
0: ऑनलाइन मीट, ट्रेकिंग, हे इतकं सगळं तुला काय रे माहिती दादूड्या?
1: जादू इति जादू, मी ना मनकावडा आहे बघ, मला ना अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टी कळतात बरं का।
0: हे मने अंतर्ज्ञान, माझा फोन चेक केलास ना तरी मला वाटलंच। उत्कर्ष मला म्हणत होती तू मेसेज तर सीन केला आणि मला रिप्लाय दिला नाहीस, म्हणून न विचारता माझ्या फोनला हात का लावलास?
1: त्याला काय विचारायचं तेव्हा?
0: मोबाईलला नाही, मला न विचारता असं म्हणले मी।
1: ते तुला माहिती का, ते सकाळ सकाळी येणं ते ईश्वरीचा फोन टेव टेव टेव टेव वाजत होता, तेव्हा तू गच्चीवर फुलं आणायला गेली होतीस ना, म्हणून मी उचललं। मी म्हणलो हे टेव टेव वाजण्यापेक्षा उचललेलं बरं। ती म्हणाली की दादा रियाला सांग मेसेज बघायला। मी म्हंटल ठीक आहे बरं, रियाला मेसेज बघायला सांगायचं, मग विचार केला इतक्या सकाळी या ईश्वरीने कशासाठी फोन केला आणि मेसेज कशाला सांगितलं बघायला। मला वाटलं नक्कीच काहीतरी शिस्त आहे, काय असेल, कोणी पाठवलं असेल, कशासाठी पाठवलं असेल, म्हणून बघितलं मी मेसेज।
0: म्हणजे

0: ईश्वरीचा पण फोन आला होता, तू मला का नाही सांगितलंस? आता ती मला चिडणार मी कॉल बॅक केला नाही म्हणून. थांब, तुझ्या मित्राचा फोन येऊ दे, मग बघ.
1: थांब थांब थांब, माझ्या फोनला हात नको लावस. थांब थांब,
0: हे बघ मी घेतला.
1: थांब थांब थांब.
0: हॅलो, हा हॅलो, हा अन्वित दादा. अरे दादूड्या की नाही, बाहेर गेलाय बघ. मोबाईल विसरलाय घरी. नाही नाही नाही, आता संध्याकाळ शिवाय तो येणारच नाही बघ.
1: काय तू ना?
0: अरे एक्स्ट्रा लेक्चर आहे ना तुमचं.
1: काही सांगतेस?
0: तुला माहित नाही, तू नव्हतास. अरे पण दादूड्याने सांगायला होतं ना तुला.
1: अगर या तू
0: असे कसे रे मित्र. बर बर बर, जा आता लवकर, म्हणजे कॉलेजला लेक्चर मिस होणार नाही. बाय.
1: काय तू ना रिया, तू कशाला खोटं बोललीस? पण मी तुला सांगितलं होतं ना नको फोनला हात लाव म्हणून. आणि तुला माहितीये ना आज सुट्टी आहे ना, ते बिचाराला विनाकारण आता हेलपाटा होईल ना, मग तू मला बोलेल.
0: आता कस आता कस?
1: हे रिया तुला काय गरज
0: होती?
1: पण तू कशाला खोटं बोलली?
0: चालूच
1: आहे अगं. पण तुला माहितीये ना आज सुट्टी आहे ना, आणि त्या बिचाराला
0: विनाकारण. माझ्या फोनला का हात लावला तू?
1: पण मला सांग ना, त्याला खोटं कशाला सांगितलं? तर तो मला किती बोलेल बरं.
0: आता कसं वाटतंय तुला?
1: तू पण ना आता ठीक आहे ना, तुझं पण फोन येईल ना, मी पण बघतो आता. मग काय आता
0: राहू दे
1: आता. आई आली वाटत. अरे पुष्पा आजी तू.
2: अरे काय चाललंय एवढा आरडा ओरडा? खालच्या गेट पर्यंत आवाज येतोय, काय झालंय?
0: अगं आजी.
1: नाही नाही अगं आजी, तुला सांगू का? ही ना रिया असेच करते माहिती का नेहमी. अगं
0: ए तू बोलू नकोस बरं, मी आधी सांगणार.
1: नाही नाही मीच आधी सांगणार आहे. नाही नाही तू थांब, मी बोलणार
0: आहे.
1: थांब थांब थांब ना, मी बोलणारच आहे आता.
2: अरे मला अशी दारातच उभी करणार आहात का? आत तर येऊ द्या, मग करूया न्यायनिवाडा.
3: न्यायनिवाडा? कोणावर अन्याय झालाय? कोणी केलाय? अपराध्याला कठोर दंड मिळायलाच हवा. न्यायाधीश महोदय, आम्ही आपणास अपील करतो.
1: आले बघा वकिलींबाई, अजून लॉच्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं नाही, पण आताच एकदम नामवंत वकील झाले, ते थाटात वावरत असते.
3: काय म्हणालात दादोड्या?
1: अगं मी असं म्हणालो की म्हणजे वकिलींबाई आपलं थाटात स्वागत आहे, आपण यावं.
2: तुझी चारू आजी आणि रश्मी कुठे दिसत नाहीये?
0: अगं आजी त्या दोघी ना बाजारात गेल्या.
2: तरीच मला वाटलंच, खालपर्यंत तुम्हा दोघांचा आवाज येतोय म्हणजे नक्कीच या दोघी घरात नसणार. तुमच्या भांडणाचं नेमकं कारण कळेल का? एकदम बोलू नका, एक एक करून सांगा म्हणजे कळेल तरी मला. रिया बोल काय झालंय?
0: पुष्पाजी हा दादुड्या हुकुमशाही चालवतो, प्रत्येक गोष्ट त्याला कळायलाच हवी असं त्याचं म्हणणं असतं बघ.
1: मी ना असं काही नव्हतं बर का?
0: मी का म्हणून प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट सांगायला हवी? माझं म्हणून काही आयुष्य आहे की नाही?
1: पण मी मोठा भाऊ आहे ना तुझा.
0: तू सांगतो का सगळ्या गोष्टी मला? नाही.
3: अगदी बरोबर रिया. रिया ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य हा तिचा अधिकार आहे दादू.
1: काय बरोबर आहे? आज ठरवायचं आणि उद्या लगेच ट्रेकिंगला निघायचं.
2: ट्रेकिंगला कुठे जाणार आहात?
1: हो हो ट्रेकिंगला.
3: नाही
1: नाही, आज ठरवलं उद्या लगेच पळणार आहे म्हणजे काय आहे का?
3: असं नाही आजी. नाही म्हणजे अजून स्थळ काही ठरलेलं नाहीये, तेच ठरवण्यासाठी आम्ही ऑनलाईन मीट घ्यायचं ठरवलं होतं ना, मग ते स्थळ ठरलं की मग निघू.
1: म्हणजे नुसतं स्थळ ठरवलं म्हणजे झालं, बाकी काहीच नाही?
3: एकदा स्थळ ठरलं की बॅग उचलायची आणि निघायचं. रोजच्या त्याच त्याच बोरिंग रुटीनला कंटाळलोत गं आम्ही, त्यातून बाहेर पडून निसर्गाच्या सहवासात जायचं. एकदम मूड फ्रेश होतो. छोटे छोटे शहरों से खाली बोर दो भरों से हम छोला उठा के चले.

0: म्हणे झोला उठा किचने, उचलले जीप लावली टाळूला आणि घेतलं घमेलं चालले वाळूला. इतकं सोपं असतं का हे सगळं?
1: अगं मी तेच तर म्हणतोय ना आजी.
0: किती जणी जाणार आहात? सोबत कोण असणार आहे का? ट्रेकिंगचा अनुभव असणार कोणी सोबत आहे की नाही?
1: मलाही तेच म्हणायचंय.
2: आता किती जणी जाणार, कोण येणार, काही ठरलं नाही अजून.
1: यांचं हे पण ठरलं नाहीये की अजून किती जणी जाणार आहेत आणि लगेच चालल्या.
2: नाही म्हणजे आजी, मी, रिया.

0: ईश्वरी आणि शर्वरी तर जाणार आहोतच, पण उरलेल्या 5 जणींपैकी कोणी एखादं दोन कमी जास्त येऊ शकतं.
1: बघ पुष्पाजी, मुली मुलीच जात आहेत, आणि ते पण शिवाजी असं की एकदम असं ऐनवेळ ठरवलंय, काहीच नाहीये.
0: मग काय, मुली स्वतंत्रपणे ट्रेकिंगला जाऊ शकत नाही?
1: मी असं कुठं म्हणलो.
2: अग पण याआधी तुम्ही कधी ट्रेकिंगला गेला आहात का? अनुभव आहे का तुम्हाला?
0: अग आजी, पण गेल्याशिवाय अनुभव कसा येईल?
2: अग पहिल्यांदाच जाणार आहात ना, मग तशीच पाठीवर बॅग टाकून निघणार?
1: मी पण तेच म्हणत होतो.
0: कोणत्याही गोष्टीची पहिली वेळ जर असणारच ना आजी.
2: अग हो ग बाई, पण कुणी अनुभवी माणूस सोबत असलं तर मार्गदर्शन मिळतं ना. अडचणी येत नाहीत.
0: अडचणी आल्या नाहीत तर त्याला तोंड कसं द्यायला आम्ही शिकणार? आमचा मार्ग आम्हाला शोधता आला पाहिजे की नाही ग?
2: अग पण अजून कुठं जायचं तेच ठरलं नाही, तर कसं जाणार? खायला सोबत घेणार की रस्त्यात घेणार? बॅग मध्ये प्रवासाला आवश्यक काय काय घेणार? प्रवास जवळचा की लांबचा, त्या हिशोबानं तयारी नको का करायला? ज्या ठिकाणी जायचंय तिथे जायला जवळचा दूरचा मार्ग कोणता हे पण तर शोधायला हवं.
1: मग परत कोणता मार्ग सुरक्षित पाहिजे हा सगळा अभ्यास कधी होईल ना?
2: लगेच निघायचं सकाळी.
1: बघ ना
3: अगं आजी, मोबाईल मुळे सगळं सोपं झालंय बघ. आता कोणाला काही विचारायची गरज नाही, मोबाईल मॅप लावला कि जाता येत.
1: आणि आजी तुला सांगू का, हा मॅप आहे ना कधी कधी सकवेत सुद्धा आणतो बर का.
0: काही पण सांगतोस दादा तू.
1: अगं खरंच उत्कर्ष, तुला माहितीये का, मी खरंच सांगतोय. एकदा ना मी माझ्या मित्रांसोबत प्रवासाला गेलो होतो, मोबाईल वर मॅप लावला आणि आम्ही म्हणलं वा आता मोबाईल चांगला मॅप दाखवतोय त्या भरोश्यावर जाऊ. पण मॅप मध्ये बाई सांगत होती सरळदा सरळदा सरळदा, आम्ही आपलं सरळ चाललोय. पण आम्हाला काय माहिती, ज्या रस्त्याला जायचं होतं त्या रस्त्याला वळसा घालून मग सरळ जायचं हे कुठं. पण माहितीये का, ती सांगती सरळ जा सरळ जा ती बाई, आणि आम्ही आपले बिचारे सरळ चाललोय सरळ चाललोय सरळ चाललोय. समोर गेलो तर एकदम तलाव, आणि तरी ती बाई म्हणते सरळ जा, तिथं उलटा झालो असता.
3: मग काय केलं तुम्ही?
1: मग म्हणते सरळ जा. आता मग ते सरळ काय तलावातच जायचं का? आम्ही काय करणार, तिथं तलाव बघितला म्हणला तर इथेच थांबो जरा. मग तास दीड तास आम्ही तिथंच थांबलो, आजूबाजूचा कोणीच माणूस दिसेना. जवळपास तास दीड तासांनी एक जण तिथलाच राहणारा माणूस आला, तो पण टू व्हीलर वर जाताना दिसला. म्हणला हा पण सरळ जातो की काय? मग नंतर त्याला विचारलं, तो म्हणे या माझ्या मागोमाग. मग त्याच्या मागे मागे गेलो आणि रस्त्याला लागलो, नाही तर गेलोच होतो
3: तलावात.
2: रियाबाई काय म्हणत होता तुम्ही? कुणाला काही विचारायची गरज नाही. अग पुसे त्याची कधी ना नासे.
0: मग काय, प्रत्येक गोष्ट विचारूनच करायची. आमचे निर्णय आम्ही केव्हा घेणार? आता आम्ही मोठ्या झालोय, आमच्या स्वातंत्र्याचा काय उपयोग?
2: उत्कर्ष, स्वतंत्रता या शब्दाचा अर्थ सांगशील?
0: स्वतंत्रता म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणं.
2: यातलं स्व आणि तंत्र हे दोन शब्द महत्वाचे. स्व म्हणजे?
3: स्व म्हणजे मी.
2: बरोबर. स्व म्हणजे स्वतः आपण. तंत्र म्हणजे रीती, नीती, पद्धती किंवा नियमांची बंधनं. स्वतंत्रता म्हणजे आपण स्वतःच निर्माण केलेल्या पद्धतीनं अनुसरण. मी माझ्या विचारानं ठरवलेल्या गोष्टींचं आचरण.
0: मी माझ्या विचारानं स्वतंत्रपणे वागणार तर मग बंधन कशाला?
2: बाळा, याच ठिकाणी बऱ्याच वेळा गल्लत होते. स्वतंत्रता म्हणजे स्वैराचार नव्हे. ताळतंत्र सोडून वागणं म्हणजे स्वतंत्रता नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे बंधन.
0: बंधन
3: बंधन
2: अधिक बंधन म्हणजे बंधन पण स्वतः स्वतःवर घालून घेतलेली बंधन. स्वातंत्र्य म्हणजे खूप काम.
0: खूप काम
2: पण स्वेच्छेनं केलेलं प्रामाणिक कर्तव्य. स्वातंत्र्य म्हणजे परिश्रम, आत्मप्रेरणेनं केलेले परिश्रम.
1: अगदी बरोबर.
2: जिथं बंधन असतात ना तिथं सत्कार्य घडतं.
0: ते कसं?
2: मला सांग, पावसाचं पाणी डोंगर माथ्यावर पडतं आणि 12 वाटांनी वाहूनही जातं, त्याचा काही उपयोग होतो का?
0: नाही.
2: पण तेच पाणी विशिष्ट पात्रातून वाहून त्याला तटाघाटाची बंधनं घातली तर उपयोग निश्चित होईल की नाही?
0: बरोबर.
2: अनियमित जीवन म्हणजे स्वतंत्रता नव्हे.
1: बघ रिया,
2: स्वतः अशी बंधनं स्वतःच निर्माण करायची आणि अगदी कसोशीनं ती पाळायची सुद्धा.
1: उत्कर्ष तू पण लक्षात घे,
2: म्हणजेच त्याला स्वतंत्रता म्हणतात.

0: पुष्पा आजी, स्वातंत्र्याचा किती सुंदर अर्थ सांगितलास ना ग तू।
1: खरच स्वातंत्र्याचा हा अर्थ आजच्या पिढीनं समजून घ्यायला हवा। स्वेच्छेनं, आत्मप्रेरणेनं केलेले परिश्रम, योग्य नियोजन, स्वतः स्वतःला घातलेली बंधनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभवी ज्येष्ठांचं मार्गदर्शन। अशी बांधिलगी जपली तर खऱ्या अर्थानं आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत असं म्हणू शकतो।
0: बगरिया आणि उत्कर्ष, आता कळालं ना दोघींना स्वातंत्र्याचा अर्थ?
2: हो ना दादू।
0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
3: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तिक्क, नको मनावर ओझ इतक।
0: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक।
3: हलक फुलक, हलक फुलक।
4: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका ऐकली, हलक फुलक भाग 15। लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग वैजयंती नांदगावकर, अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, उत्कर्षा चित्ते आणि नयन पवार। सादर करते नयन पवार।
5: हरवले कुठे ना कळे क्षण सारे

0: मैत्रिणींनो, चीटर या चित्रपटातील सोनू निगम आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील अखिल जोशी यांचं गीत आपण ऐकलं. तर संगीत होतं अभिजीत नार्वेकर यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. नमस्कार रसिक मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. मैत्रिणींनो, भारताच्या स्वातंत्र्याला अनेक वर्ष पूर्ण झाली आहेत. राजकीय गुलामगिरीतून मुक्त झालेल्या आपल्या देशाने विकासाची अनेक शिखर गाठली आहेत. पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ राष्ट्राची सीमा सुरक्षित असणं किंवा परकीय सत्तेतून मुक्त होणं एवढंच नाहीये. खरं स्वातंत्र्य तेव्हा अनुभवास येतं जेव्हा माणूस भीती, अन्याय, अंधश्रद्धा, संकुचित विचार, न्यूनगंड आणि मानसिक बंधनापासूनही मुक्त होतो तेव्हा. तर मैत्रिणींनो, स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत हा विषय आपल्याला बाह्य स्वातंत्र्याबरोबरच अंतर्मनातील स्वातंत्र्याचाही विचार करायला भाग पाडतो. या विषयाचे विविध पैलू उलगडून सांगण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे. या विभाग प्रमुख आहेत मानसशास्त्र विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथच्या. चला तर आपण त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या या आपल्या संवादाला विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर अपर्णा मॅडम, तुमचं आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद. आणि
0: मॅडम, आपला विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. तर आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो पण मानसशास्त्राच्या दृष्टीनं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय?
1: मानसशास्त्राच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा अर्थ जो होतो तो व्यक्तीवरती इतर कोणाचंही नियंत्रण नको आहे. व्यक्तीचं स्वतःवर नियंत्रण असलं पाहिजे. मग ते त्याच्या वर्तनावर असेल, त्याच्या विचारांवर असेल किंवा त्याच्या भावनांवरती असेल. दुसरं कोणीतरी त्या व्यक्तीला कंट्रोल नाही करत आहे. कसा विचार करायचा आहे, त्या भावना कशा हाताळायच्या आहे, मला नेमकं वर्तन कसं करायचं आहे, हे सगळे निर्णय जेव्हा व्यक्ती स्वतः घेतो तेव्हा आपण म्हणूया की तो स्वतंत्र आहे. दुसऱ्या कुणाच्या तरी सांगण्यावरनं, इन्फ्लुएन्सवरनं तो हे जे करत नसेल ह्याचा अर्थ तो स्वतंत्र आहे. पण आपल्याला दिसतं की आपण कायम कुठल्या ना कुठल्या इन्फ्लुएन्समध्ये जर येत असू तर मात्र आपण मानसशास्त्रीय दृष्ट्या स्वतंत्र नाही आहोत असं म्हणावं लागेल आपल्याला.
0: मग मॅडम, देशाला स्वातंत्र्य मिळाले इतकी वर्ष झालीत पण प्रत्येक व्यक्ती मनानेही स्वतंत्र असणं हे का आवश्यक आहे?
1: खूप जास्त आवश्यक आहे. कारण बघा, आपण जेव्हा पारतंत्र्यात होतो त्यास आपल्याला त्रास होता. का त्रास होता? कारण माझ्यावर कोणीतरी काहीतरी लादत होतं. मला माझ्या इच्छा अपेक्षा आकांक्षा काहीच नव्हत्या. तसंच आपण जे वर्तन करतोय, आपल्याला आपल्या ज्या भावना आहेत त्याच्यावरती जर दुसऱ्या कोणाचं तरी नियंत्रण असेल तर मला अस्वस्थ होणारच आहे. कारण माणसाला स्वतःचे विचार आहेत, स्वतःच्या भावना आहेत, त्याला त्याच्या त्याच्या इच्छा आकांक्षा आहेत. पण त्या पूर्ण करण्यासाठी जर त्याला स्कोपच मिळत नसेल, त्याला त्याला वाटच मिळत नसेल तर त्याला त्याचा त्रास होणार आहे. आणि मग त्यातनं आपण बघतो की मानसिक त्रासापासून ते मानसिक आजारापर्यंत जी वाटचाल आहे ती या स्वतंत्र स्वतःचे विचार वर्तन भावना नियंत्रित न करता येणं यामुळे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो.
0: अगदी अगदी. मॅडम, आता आपण मुलांसंदर्भात बोलूया कारण लहान मुलांचे प्रश्न पण खूप महत्वाचे असतात. तर आजच्या मुलांना निर्णय घेण्याचं कितपत स्वातंत्र्य द्यावं काय सांगाल तुम्ही?
1: स्वातंत्र्य निर्णयाचं बिलकुल दिलं पाहिजे. पण त्यात एक महत्वाची गोष्ट जी आपण बहुतेक वेळा विसरतो ती म्हणजे जबाबदारी.
0: बरोबर.
1: जर आपण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतोय ना तर त्यासोबत जबाबदारी पण दिली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या वर्तनाची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. म्हणजे मूल जर का चालतंय तर ते चालताना जे वर्तन करतंय त्याची जबाबदारी ही त्याची आहे, त्याच्या आईची असू नाही शकत. पण काय होतंय की पालकांना वाटतं मुलाची जबाबदारी माझी, म्हणजे त्याची सगळीच जबाबदारी माझी आहे. मूल जर अभ्यास करत नसेल तर ती जबाबदारी माझी नाही. मूल अभ्यास करत नसेल तर ते अभ्यास करण्याची जबाबदारी त्याची आहे. त्याला निर्णय घेऊ देत ना की मला किती वाजता अभ्यासाला बसायचंय. आपलं काम फक्त त्याला आठवण करून देणं आहे. मी नुसतं जबरदस्तीने त्याच्यावर गोष्टी लादल्या तर कदाचित धाकामुळे मूल आपलं करेलही ती गोष्ट, पण त्याचं मन त्याच्यामध्ये नसणार आहे. आणि किती दिवस आपण धाक दाखवणार आहे, हा

0: ही प्रश्न आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिलंच पाहिजे निर्णयाचं. फक्त त्यात आपण जी एक गोष्ट विसरतो आहोत ती आहे जबाबदारी. की तू हे जर केलं तर ह्याची जबाबदारी तुझी असणार आहे. हे अगदी लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत आपण सांगू शकतो आणि ते वर्तनात आपण त्यांना शिकवू पण शकतो.
1: अगदी जसं आता मॅडम तुम्ही बोललात की जबाबदारी देणं हे खूप महत्वाचं आहे आणि जबाबदारीची जाणीव करून देणं हे त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. आता जपान सारख्या ठिकाणी आपण बघितलं तर लहान मुलांना म्हणजे अगदी जी मुलं शाळेत जातात त्यांना किती छान प्रकारे शिकवलं जातं स्वतःच्या जबाबदारीने प्रत्येक गोष्टी कसं ठेवणं वगैरे. आणि असे व्हिडिओज पण खूप व्हायरल होत असतात आणि आपण बघतो की त्या मुलांना मध्ये किती जबाबदारीची जाणीव आहे की आपण शाळेत जातो तर कसं भागलं पाहिजे आणि घरी आल्यानंतर सुद्धा कसं भागलं पाहिजे. ते बहुतेक आपल्या अशा समाजामध्ये म्हणा किंवा आपल्या भारतीय घरांमध्ये इतकं दिसून येत नाही. तर ते पण खूप महत्वाचं आहे की मुलांना लहानपणापासूनच जर देशभक्त बनवायचं असेल किंवा आपल्या राष्ट्राप्रती त्यांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करायचं असेल तर त्यांना जबाबदारीची जाणीव ही अगदी लहानपणापासूनच रुजवणं खूप महत्वाचं आहे. मॅडम मोबाईल आणि इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळात मुलांना स्वातंत्र्य आणि शिस्त यांचा समतोल कसा शिकवावा लागेल. कारण सध्या मोबाईल इंटरनेट आणि सोशल मीडियाने सगळ्यांनाच आपल्या कब्ज्यामध्ये ठेवलंय असं म्हणायला हरकत नाही. काय सांगाल तुम्ही?
0: बघा प्रत्येक जसं आपण स्वातंत्र्य म्हणतो आहोत जबाबदारी म्हणतो आहोत त्याच्या सोबतच अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती आहे शिस्त. शिस्त लावणं आणि शिस्त असणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रत्येक घरामध्ये आपला आपला एक अलिखित नियम असतात आणि ते नियम काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. त्याच्यामध्ये ना ऍडजस्ट करून घ्या ही संकल्पना नाहीये. म्हणजे आपण आपल्या थोड्याशा एक किंवा दोन पिढी जर मागे गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की हे करायचं आहे आणि करायचं नाही हे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन सूचना होत्या.
1: बरोबर.
0: आता काय झालंय करायचंय बघ जमलं तर असा तो त्याच्यामध्ये जो सॉफ्टनेस आलाय ती गरज नाहीये. आपण काही पालक म्हणून आपण काही गोष्टी नियम म्हणून ठरवून द्यायच्यात की हे आपल्या घरात चालणार आहे आणि हे चालणारच नाहीये. मग मोबाईल असेल तर मोबाईल मध्ये इतकाच वेळ बघायचा आहे आणि मग ते नियम सगळ्यांना लागू. हा म्हणजे फक्त मुलांना नाही पालकांपासून घरात जे कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते नियम लागू असणार आहे आणि तसेच लागू असणार आहे. अगदीच काय म्हणत की खूपच काही वेगळा प्रसंग आला तर त्यावेळेला चर्चा करून त्या नियमात थोडाफार आपण फरक म्हणा किंवा मोल्ड करू शकतो पण बाकीच्या वेळेला नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. मग मोबाईलच्या बाबतीत नियम असतील की मी मोबाईल बघत असेल तर इतकाच वेळ बघणार आहे. मी एकटी खोलीत बसून मोबाईल बघणार नाही. रात्री झोपताना सगळ्यांचे मोबाईल बाहेर असणार आहेत. कुणीही झोपताना बाजूला मोबाईल घेऊन झोपणार नाही आहोत. तर असे जर काही नियम आपण लावले आणि इंटरनेट सारख्या गोष्टी सुद्धा की मी काय बघती आहे काय नाही बघत आहे याविषयी मी जर बोलले किंवा विचारलं सांगितलं आणि ते वातावरण ठेवलं की सगळेजण एकाच ठिकाणी बसून मोबाईल बघतायत आणि तो वेळ मोबाईल बघायचा आहे काहीच हरकत नाहीये पण एकटं बघायचं नाही या सगळ्या ज्या गोष्टी असे जर नियम आपण लावले ना तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण यावरती लहान मुलांच्या बाबतीत का होईना आपण नियंत्रण आणू शकणार आहोत.
1: अगदी अगदी. म्हणून पिढी बदलली ते विचारही बदलतात आणि मग त्या विचारांमध्ये विसंगतीही निर्माण होते आणि याच कारणामुळे पालक आणि मुलांच्या पिढीतील विचारांमधील अंतर अनेकदा संघर्ष निर्माण करते. मग हा संघर्ष कसा कमी करता येईल?
0: संघर्ष हरकत नाहीये. बघा आपण जर सुरुवातीपासून मुलांना स्वातंत्र्य दिलंय जबाबदारीची जाणीव दिली आणि नियम जर असतील तर हा संघर्ष कमीत कमी होणार आहे. आता आपले मुलं समजा लहानपणापासून नाहीये आता आपण ऐकतो आहोत आणि आपल्या लक्षात येते की माझे मुलं आता किशोर वयाने आता मी काय करू आता मागे तर नाही जाता येणार. तर एक आपण असं करू शकतो की आपण मुलांशी संवाद साधू शकतो. संवाद साधताना पालक म्हणून आपण काही गोष्टी अगदी लक्षात ठेवल्या पाहिजे ते म्हणजे आपल्याला ऐकायचं आहे. आपल्याला त्यांना लगेच सूचना करायच्या नाहीये. आपल्याला लगेच त्यांना सोल्युशन द्यायचं नाहीये. आपण समजून घ्यायचं आहे म्हणून ऐकूया. त्यांचं काय म्हणणं आहे ते का बरं असं वागतायत काय कारण आहे हीच भाषा का वापरतायत त्याच्या मागे त्यांचं त्यांचं असं काहीतरी कारण आहे त्यांचं त्यांचं काहीतरी लॉजिक आहे ते आपण ऐकण्याचा प्रयत्न करू समजून घेण्याचा प्रयत्न करू. हे चूक आहे ना आमच्या काळात असं नव्हतं तुम्हीच असे कसे आहात हे सगळं मागे टाकावं लागेल. कारण आपल्या काळा म्हणजे पालकांच्या काळामध्ये मोबाईल नव्हताच त्यामुळे त्यांना हे प्रश्न त्यांच्या आई वडिलांना नव्हते त्याच्यामुळे त्याची उत्तरं त्यांच्याकडे नाहीये.
1: अगदी.
0: आता प्रश्न नवी आहेत त्याच्यामुळे उत्तरं पण आपल्याला नवे शोधावं लागतील. जुन्या उत्तरांमध्ये याची उत्तरं नाहीयेत. त्यामुळे जर संघर्ष कमी करायचा

0: असेल तर आपण मुलांचं ऐकून घेऊया. ऐकून घेणं म्हणजे मला ते मान्य आहे असं होत नाही. मी ऐकून घेऊ शकते आणि सांगू शकते ठीक आहे मला समजतंय तुला असं असं वाटतंय पण मला आवडलेलं नाहीये, आपल्या घरात हे जमणार नाहीये.
1: बरोबर.
0: तू सांगू शकतेस, तू विचारू शकतेस, पण हे नाहीये, हे चालणार नाही. असा जर संवाद असेल तर संघर्ष कमी होण्याचे चान्सेस आहेत.
1: बरोबर बरोबर. मॅडम, आता सोशल मीडियाने तर सगळ्यांच्याच मनावर भुरळ घातलेली आहे आणि सगळ्यांच्याच मनाचा ताबा घेतलेला आहे. तर मग असं अनेकदा हे जे तरुण असतात ते स्वतः निर्णय घेण्याऐवजी इतरांचं अनुकरण करतात, कारण सोशल मीडियामध्ये हे सगळं खूप आता खूप मोठं पीक फोपावलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं. तर याबद्दल आपलं काय मत आहे?
0: हे बघा, इन्फ्लुएन्स होणार आहेत मुलं. त्यांचं वयच असं आहे की त्यांच्यावरती बाह्य घटकांचा परिणाम होणार आहे. आता हा परिणाम होत असताना वाईटच होईल असं नाहीये, चांगलाही असू शकतो, है ना. फक्त पालक म्हणून आपला असं आहे की जो काही जसं संवाद जर असेल ना तर आपण विचारू शकतो की असे कपडे तुला का घालावे असे वाटतायत, है ना, किंवा असंच का लिहावं असं वाटतंय, काय त्याच्या मागे तुझी भावना काय आहे, किंवा केसांना रंगच वेगवेगळे करावे वाटतात मुलांना, ते पाहिलेलं असतं, का बरं असं करावंच वाटतंय, काय कारण असेल, तुला काय त्याच्यामध्ये मजा वाटती आहे, हे जर मी जाणून घेतलं ना तर मी म्हणेल की ठीक आहे तुला मजा वाटते पण मला तू असं छान नाही दिसत आहेस. आणि आई वडिलांचे पण मत मुलांसाठी खरंच महत्वाचे असतात, मग ते लावून बघतील. मग काही गोष्टी ज्या चालणारच नाहीयेत की रात्री मी 11:30 उशीर येणार आहे कारण पार्टी आहे आणि पार्टी हे इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे सगळे माझ्या मित्रमैत्रिणी जात आहेत पार्टीला तर मला जायचंच आहे, तर तिथे आपण सांगू शकतो हरकत नाही. पण आपल्या घरात नियम काय आहे की 10 वाजेपर्यंत सगळ्यांनी घरात यायचं.
1: बरोबर,
0: है ना. तर 10 वाजेपर्यंत तुला यावं लागणार आहे. तर असे जर नियम आणि या गोष्टी असतील आणि नसतील तर ते आता ठरवूया आपण, है ना, की आपण काही नियम घालूयात आणि हा संघर्ष जो असेल किंवा इन्फ्लुएन्स जो असेल तो आपण समजून घेऊ शकतो. त्यांचं वय असं आहे की ते इन्फ्लुएन्स होणार आहे पण आपण समजून घेऊ शकतो आणि आपलं मत त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो.
1: अगदी अगदी, खूप छान. मॅडम, आता आपल्या महिलांसाठीचा कार्यक्रम आहे हा आणि महिलांचे प्रश्न आपण घेतलेच पाहिजेत. तर आजही अनेक महिलांना घरात आणि समाजात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. सगळ्या घरात नाही म्हणत मी, पण काही काही घरांमध्ये असं होतं. तर मग याचा मानसिक आरोग्यावर काही परिणाम होतो का?
0: हो हो, खूप होतो. महिलांच्या बाबतीत आपल्याला खूप जास्त दिसून येतं कारण त्यांच्या मनामध्ये ना खूप जास्त धुसफूस जी असते ना, आपण म्हणतो ना महिला खूप जास्त रिॲक्ट करतात, खूप खूप मोठं लाऊड रिॲक्ट करतात, तर त्याच्या मागे हे कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात की मला मला ठरवताच येत नाहीये आणि ते इतकं त्यांच्यावर बिंबवलं जातं की काही वेळेला त्यांना निर्णय स्वातंत्र्य असून सुद्धा ते त्यांना उपभोगताच येत नाही कारण त्यांना ती सवयच नसते. म्हणजे आपल्याला अशा कितीतरी महिला माहिती असतील किंवा आजूबाजूला पाहिल्या असतील की त्यांना खूप आवडतं काहीतरी करायला पण त्यांना सवयच नसते. म्हणजे शॉपिंगला गेलाय, साडी घ्यायची आहे पण मला लक्षातच येत नाही की काय करावं. म्हणजे जर स्वातंत्र्य एकदम दिलं की त्यांना समजत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टीतनं त्यांनी सुरुवात जर केली की आपण हे वापरलं पाहिजे, आपलं मत तर सांगूया ना. स्वातंत्र्य तुम्हाला कोणी येऊन म्हणणार नाही की ठीक आहे तू तुझ्या तुझ्या मनाचं कर. तर आपण हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीत की मला असं वाटतंय की मी हे करूया का, अशा पद्धतीने करू का, असं इथून जर सुरुवात केली तर मनामध्ये होणारी जी धुसफूस आहे, जो ताण आहे, जी अस्वस्थता आहे ना, ती महिलांच्या बाबतीत कमी करता येऊ शकते आणि त्यासाठी त्यांनी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजेत.
1: अगदी अगदी. मॅडम, स्वातंत्र्य म्हणजे केवळ घराबाहेर जाण्याची मुभा नसून स्वतःचं मत व्यक्त करण्याची ताकदही आहे. मग याबद्दल आपण काय सांगाल?
0: मला काय हवं आहे आणि मला काय नको आहे हे सांगता येणं म्हणजे माझं माझ्यावर असलेलं नियंत्रण आहे की मला हे जमतंय, मला हे नाही जमतंय, मला हे आवडतंय. आणि जितकं नियंत्रण माझं जास्त असेल स्वतःवरती तितकं माझं मानसिक स्वास्थ्य चांगलं असणार आहे. जितकं दुसऱ्यांचं नियंत्रण माझ्यावर असणार आहे तितकं माझं मानसिक स्वास्थ्य खराब असणार आहे. त्यामुळे मला जर का माझं मत व्यक्त करता येत आहे, नुसतं व्यक्त नाही तर त्याप्रमाणे मला जर वागता पण येत असेल तर माझं मानसिक स्वास्थ्य अधिक चांगलं राहणार आहे. मी गोष्टी अधिक सकारात्मक बघणार आहे, माझं काम करण्याचं स्पीड चांगलं असणार आहे कारण माझ्यामध्ये नकारात्मकता कमी असणार आहे. जर सकारात्मकता जर जास्त असेल आपल्यामध्ये तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकणार आहोत.
1: अगदी अगदी. मॅडम, आता जसं आपण म्हणतो की महिलांना वाईट वाटलं किंवा महिलांना दुःख झालं ते ती रडते, रडून ती मोकळी होते, म्हणजे तिला ती आपलं रडून भावना

0: करू शकते. पण जेव्हा एखादा पुरुष रडतो आणि त्या रडून आपल्या भावना व्यक्त करतो तेव्हा हे मानसिक आरोग्यासाठी असं रडणं योग्य आहे की नाही?
1: बघा, भावना प्रगट करणं खूप गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की जर तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या नाही तर त्या तुमच्या शरीरावाटे व्यक्त होतात. मग आपण जे आजार बघतो ना, शारीरिक आजार, तर ते भावना व्यक्त न केल्यामुळे होतात. मग त्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत, मग प्रत्येकाचा आपली आपली पद्धत आहे व्यक्त होण्याची. मग पुरुषांना जर अगदी आताच्या काळामध्ये आपण मुलं बघतो की त्यांना रडू शकतात ही शक्यता आलेली आहे जी पूर्वी नव्हते. याचा अर्थ त्यांच्या डोळ्याच्या ग्रंथींमध्ये वगैरे काही वेगळं काहीच नाहीये, सारखंच आहे. पण त्यांना सांगितलं की रडायचं नाही म्हणून, पण आता ते त्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. पूर्वी फक्त रागराग करणं, आरडाओरडा करणं, मारणं या पद्धतीने ते व्यक्त होत होते. आता ही एक अजून एक पद्धत आहे जी फक्त स्त्रियांमध्ये होती. सांगितलं जातं की चालणार आहे तुला, या पद्धतीने व्यक्त झालं तर चालणार आहे असं सांगितलं असल्यामुळे. पण आता आपण म्हणू की पुरुषांना पण ते अलाव केलं पाहिजे आपण, की ज्याला ज्या पद्धतीने भावना व्यक्त करायच्या आहेत दुसऱ्यांना त्रास न देता त्या पद्धतीने भावना व्यक्त करायला पाहिजेत. त्यामुळे जर पुरुष रडत असतील तर ते उलट त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगलंच आहे.
0: अगदी अगदी. मॅडम, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधील सीमारेषा आपण कशी ओळखावी?
1: खूप खूप चांगला प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हे तर माझं स्वातंत्र्य आहे, एवढं तर मला मिळायलाच पाहिजे. पण ऍक्च्युली ते कुठेतरी स्वैराचाराकडे जात असतं. बघा, जेव्हा आपण स्वातंत्र्य म्हणतो आहे ना, तर त्यावेळेला तीन गोष्टी परत त्याच रिपीट होतात, पण त्या खूप महत्वाच्या आहेत. ते आहे माझी जबाबदारी. आणि दुसरं अजून एक महत्वाचं, जेव्हा मी स्वातंत्र्य म्हणते आहे त्यावेळेला ही जबाबदारी जी आहे ना ती माझ्याप्रती आहे, समाजाप्रती आहे, आणि त्यासोबतच माझा काहीतरी त्यामागे एक विचार आहे. मी जे पण वागणार आहे, जे काही करणार आहे, कारण ते माझं असणार आहे म्हणून आपण त्याला स्वातंत्र्य म्हणतो. तर माझं काहीतरी त्याच्यामागे विचार आहे, काही धारणा आहेत, काही लॉजिक आहेत. ज्यावेळेला आपण स्वैराचार म्हणतो ना, तर त्या स्वैराचारामध्ये कुठेही जबाबदारी नाहीये. मी असं का वागले, मला वागावं वाटलं, जबाबदारी नाहीये त्याच्यामध्ये. किंवा त्यामध्ये काहीही लॉजिक नाहीये, त्याचं कारण नाहीये. त्यामुळे जेव्हा पण आपण वागतो आहोत, त्या वागण्याची जबाबदारी जर मी घेत असेल, त्या वागण्याच्या मागे माझा काहीतरी विचार असणार आहे, तर ते स्वातंत्र्य आहे. पण विचार नाहीये, कुठलं लॉजिक नाहीये, त्याची जबाबदारी मला घ्यायची नाही, तर तो स्वैराचार आहे.
0: मॅडम, आपण लहान मुलांबद्दल, तरुणांबद्दल, स्त्रियांचे पुरुषांचे सगळेच प्रश्न झाले, पण आपले राहतात ज्येष्ठ नागरिक. वयोमान वाढल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य गमावल्यासारखं अनुभवतात. मग अशा वेळेस त्यांना मानसिक आधार आपल्याला कसा देता येईल?
1: बघा, काय परत तसंच आहे ना की मी माझे जर निर्णय घेत नसेल तर मला परावलंबी झाल्यासारखं वाटतं. आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं शरीराचं बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की साथ नसते. म्हणजे मला खूप जरी वाटत असलं की असं पटकन जाऊन बाहेरून मी काहीतरी घेऊन यावं, पण माझं वय, माझं शरीर मला तशी तशी साथ देत नाही. मग मला असं वाटतं की जाऊ दे, मग नकोच ते आपण घ्यायला. तर त्याच्यामुळे त्यांना परावलंबित्व वाटतं. तर अशा वेळेला जी घरातली बाकीची लोक आहेत ना, तर त्यांनी थोडंसं विचारावं त्यांना की काय हवं आहे, काय करताय. एक आपण असं असं वेळ ठरवू शकतो की 15-20 मिनिटं त्या जे वयोवृद्ध लोक आपल्या घरात आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांना काय हवंय, काय आवडतंय, काय नको आहे, हे जर आपण त्यांना थोडंसं बोललं तर ते सांगतील की अरे मला असं आजकाल करावं असं वाटतं पण जमत नाहीये मला. तर मग आपण त्याची काही मदत करता येईल का? मग आपण विचारू शकतो की मी काही मदत करू शकते का त्याच्यामध्ये तुम्हाला, की ज्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी माझे निर्णय मी घेऊ शकणार आहे. जसं मोबाईलमध्ये त्यांना अनेक गोष्टी करायच्या असतात पण त्यांना समजत नाही, मग अशा वेळेला ते बाकी जे आपले जे घरातले तरुण मुलं आहेत ते सांगू शकतात की अरे तुम्ही हे असं वापरू शकता, अशा पद्धतीने करू शकता. बऱ्याचदा सांगितल्यावर लक्षात येत नाही, त्यांना लिहून देऊ शकता तुम्ही पहिले टप्पा हा, नंतर हा, नंतर तो. तर अशा पद्धतीने त्यांना आपण सपोर्ट जर दिला त्यांना, तर मला असं वाटतं की त्यांना जी कमीपणाची भावना आहे, आपलं वय झाल्यामुळे जे नैराश्य त्यांच्यामध्ये येण्याची शक्यता आहे, ते आपल्याला कमी करता येऊ शकतं.
0: अगदी अगदी. मॅडम, स्वतःचे निर्णय घेता येत नसल्यास ताण, नैराश्य किंवा चिंता वाढू शकते का?
1: हो हो हो. म्हणजे निर्णय न घेता येण्यामुळेच आपण म्हणू की ताण, चिंता, नैराश्य हे सगळं येते, कारण माझा कंट्रोलच नाहीये माझ्या कोणत्याच गोष्टीवरती. त्यामुळे एकदा ते आलं की मग या बाकीच्या गोष्टी कमी होणार आहे, ताण असेल, नैराश्य असेल, ते कमी होईल.
0: आणि मॅडम, बऱ्याचदा काय होतं की आपण स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्यात थोडीशी पसंती जास्त देतो, तर अशा वेळेस सतत इतरांच्या अपेक्षांप्रमाणे जगण्याचा जर आपण प्रयत्न करत असू

0: तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर काही परिणाम होऊ शकतो का?
1: हो, बघा, जेव्हा आपण दुसऱ्यांच्या मतानुसारच जर वागायला लागलो ना, तर आपला जो सेल्फ रिस्पेक्ट आहे ना, तो कमी व्हायला लागतो. कारण मी का ऐकते, कारण मी चांगली नाहीये म्हणून मी दुसऱ्याचं ऐकते. मग मी चांगली नाही, मी चांगली नाही, मग माझा सेल्फ रिस्पेक्ट जर कमी असेल तर माझ्यातला आत्मविश्वास पण कमी होतो. आत्मविश्वास कमी झाला म्हणजे ते काय म्हणून की एक सर्कल सारखं एक रिंगण आहे की मी दुसऱ्याचं ऐकते का ऐकते माझ्या मनाचं करत नाही, कारण मला असं वाटतं मी तेवढी चांगली नाहीये. मग मी चांगली नाहीये तर मग मला काही करता येत नाही, मला काही करता येत नाही, मग मला परत वाटतं मी चांगली नाहीये. मग म्हणून आपण कधीतरी स्वतःच्या मनाचं पण करायला हरकत नाही.
0: अगदी अगदी. मग नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य मानसिक आरोग्यासाठी किती आवश्यक आहे?
1: खूप आवश्यक आहे. नाही जर म्हणता आलं तर आपला जो मानसिक त्रास आहे ना, तो मला असं वाटतं फक्त 3-4% राहील, बाकी इतका कमी होऊन जाईल. जिथे मला नाही म्हणायचं तिथे मला नाही म्हणता आलं पाहिजे.
0: बरं,
1: नाही म्हणत असताना फक्त स्वतःला सांगा की मी का नाही म्हणतीय. दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपण जर स्वतःला सांगितलं की या कारणामुळे मी नाही म्हणतीय, तर आपल्याला नाही म्हणणं जरा सोपं नाही म्हणणार, पण जमू शकेल आपल्याला, असं म्हणूया.
0: अगदी अगदी. मॅडम, आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. शेवटी जाता जाता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लहान मुलं, तरुण, पालक आणि ज्येष्ठ नागरिक यांना आपण कोणता प्रेरणादायी संदेश द्याल?
1: मला असं वाटतं की आपल्या वर्तनाची जबाबदारी आपण घेऊया. मी जे काही वर्तन करणार आहे त्याची जबाबदारी माझी आहे. माझ्या भावना, माझे जे विचार आहेत त्याची मला जाणीव असली पाहिजेत की नेमके मला आता काय वाटतं आहे, माझे विचार काय येत आहेत, याची जाणीव मी जर ठेवली तर मला असं वाटतं की आपण खूप चांगले नागरिक, खूप चांगले व्यक्ती म्हणून जगू शकणार आहोत. आपलं जे मानसिक स्वास्थ्य आहे, शारीरिक स्वास्थ्य आहे, हे त्यांनी अधिक चांगलं होणार आहे. तर या दोन गोष्टींकडे आपण लक्ष देऊया.
0: अगदी अगदी. खूपच सुंदर. मैत्रिणींनो, आजच्या संवादातून आपण जाणून घेतले की राष्ट्राचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जागरूक नागरिक असणं किती आवश्यक असतं आणि मनाचं स्वातंत्र्य जपण्यासाठी सकारात्मक विचार, आत्मविश्वास, विवेक आणि जबाबदारींची जाणीव तितकीच महत्वाची असते. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून सांगितल्यात आणि मौल्यवान मार्गदर्शन केले डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसोदे मॅडम यांनी. तर यासाठी मॅडम तुमचे मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आताच आपण डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसोदे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद ऐकलात. विषय होता स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत.

मैत्रिणींनो, अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, कोथिंबीर वडी तर आपण नेहमीच करतो, पण त्यात आणखीन एक छानसा पदार्थ घालून ही कोथिंबीर वडी आणखीन पौष्टिक आपण करू शकतो. याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ताजा किसलेला नारळ 1 कप, बेसन 1/2 कप, कोथिंबीर 1/2 कप, हिरव्या मिरच्या 2, जिरे 1/2 टीस्पून, हळद चिमूटभर, मीठ चवीनुसार आणि तेल 2 टीस्पून. मग याची कृती कशी करायची? तर नारळाचा किस, बेसन, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, हळद आणि मीठ एकत्र करून थोडं पाणी घालून घट्ट मिश्रण तयार करायचं. कढईला थोडं तेल लावून हे मिश्रण समप्रमाणात पसरवायचं. झाकण ठेवून मंद आचेवर 8 ते 10 मिनिटं शिजवायचं आणि नंतर मिश्रण घट्ट झाल्यावर थंड होऊ द्यायचं आणि वड्या कापायच्या. इच्छेनुसार मोहरी आणि जिऱ्याची हलकी फोडणी देऊन सर्व्ह करायचं. आणि बरं का, हिरवी चटणी, दही किंवा गरम चहा सोबत ही वडी अतिशय स्वादिष्ट लागते.

बरंय त्या मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: एक श्रोता लिखते हैं कि बचपन में विविध भारती पर मिली फिल्म का विज्ञापन आया करता था और उसमें कहा जाता था अमिताभ बच्चन को जया भादुड़ी मिली। इसके अलावा एक और श्रोता है जो लिखते हैं कि आज का सुरीले सफर कार्यक्रम हमेशा की तरह बहुत शानदार है, आज की इबारत बहुत ही खूबसूरत और दिल को छू लेने वाली है। और इसके अलावा उन्होंने एक गाने की फरमाइश भी की है। एक श्रोता लिखते हैं कि आज सुबह से मुझे अपनी माँ की याद आ रही है, कल 15 अगस्त को उनका जन्मदिन है, आज वो इस दुनिया में नहीं है लेकिन उनकी यादें हमारे साथ हैं। इसके अलावा एक और श्रोता है जो लिखते हैं, बता दे तेरी यादें किस कोने में सुखाऊं, बारिश बाहर भी है और अंदर भी। इसके अलावा एक और श्रोता है लिखते हैं कि सुबह सुबह जब मैंने फेसबुक खोली, टेक्स्ट देखा तो उसमें यूनुस जी का नाम था, बस काम करते करते फटाफट जोरदार कमेंट पढ़ने वाले यूनुस जी की याद आ रही थी। इसके अलावा एक और श्रोता है जो लिखते हैं कि सुबह से मुझे अपने भारत देश की याद आ रही है, अपने देश में नहीं हूं और स्वतंत्रता दिवस के माहौल को याद कर रहा हूं। एक और श्रोता लिखती है कि राखी का त्योहार आ रहा है और मुझे अपनी बहन
1: अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार। स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागामधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत। आज संध्याकाळी 7 आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल, त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे। राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। आज 14 ऑगस्ट, आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो। आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं। आजच्या दिवशी देशाची फाळणी झाली, या फाळणीमुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, अनेक कुटुंब विस्थापित झाली, अनेकांनी त्यांचे आप्तेष्ट गमावले, असंख्य नागरिकांना मोठ्या यातना सहन कराव्या लागल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे। या संकटावर मात करत अनेकांनी शून्यातून पुन्हा आपलं जीवन उभं केलं, प्रतिकूल परिस्थितीचं यशात रूपांतर करत त्यांनी देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे। फाळणीच्या वेदना सोसलेल्या नागरिकांचा जीवनप्रवास मानवी जिद्द आणि सामर्थ्याची आठवण करून देतो, तसंच हा दिवस देशातील सौहार्द आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प अधिक दृढ करतो आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी संदेशातून व्यक्त केली। फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या तसंच अत्याचारांविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांना गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आदरांजली वाहिली। 14 ऑगस्ट 1947 हा इतिहासातील अत्यंत क्रूर अध्याय होता, या काळात लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि अमानुष यातना सहन कराव्या

लागल्या. अनेक नागरिकांना आपली घरं संपत्ती आणि प्रियजनांना सोडून विस्थापित व्हावं लागलं असं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो. घर कुटुंबीय संपत्ती गमावल्यानंतर असंख्य नागरिकांनी पुन्हा आपलं जीवन उभं करण्याचा निर्धार दाखवला. त्यांचा संघर्ष धैर्य त्याग आणि जिद्दीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या एकूण 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर केली. केंद्रीय गृह मंत्रालयानं आज एकूण 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदकं दिली जातात. तसंच एकूण 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी एकूण 664 जणांना जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 60 जणांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत एकूण 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचे ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेली मानहानीची तक्रार तसंच कनिष्ठ न्यायालयानं बजावलेलं समन सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केलं. या प्रकरणात आवश्यक मंजुरी घेतले नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठाने हे आदेश दिले. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं तक्रार आणि दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश रद्द केला. महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात पिपलकोटी इथं जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना काल संध्याकाळी घडली. या निर्माणाधीन बोगद्यात 22 कामगार होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तसंच अन्य बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून संबंधित यंत्रणांना युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. झारखंडमध्ये कोडरमा जिल्ह्यात आज पहाटे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेले 3 जण नेपाळचे रहिवासी आहेत. नेपाळमध्ये रौथट जिल्ह्यातल्या 45 भाविकांना घेऊन जाणारी ही बस देवघर जिल्ह्यात बाबा वैद्यधाम आणि दुमका इथल्या बासुकीनाथ धामला भेट दिल्यानंतर मायदेशी परतत होती. वाटेत राजगीर मार्गावर असताना बस चालकाला डुलकी लागल्यानं ती महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात जब

ताई आश्रमशाळेमधल्या वसतिगृहात सर्पदंश झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आश्रमशाळेत खाटांची कमतरता असल्यानं या विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या असताना त्यांना सर्पदंश झाला. 3 जखमी विद्यार्थिनींवर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोवा इथं आज अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच छत्तीसगडला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. गंगेच्या खोऱ्यातल्या पश्चिम बंगालचा भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्येही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. जपानच्या पूर्व भागात कालपासून संततधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे. टोकियोजवळच्या चिबा प्रांतात आज दिवसभरासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चिबा आणि टोकियोच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. टोरांटो इथं काल रात्री झालेल्या कॅनेडियन खुल्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या 7 मानांकित इगा श्वियांकिता हिनं 2 मानांकित एलेना रायबेकिना हिचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. श्वियांतिकाचं हे पहिलं विजेतेपद असून आता ती अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

la

जाने के दिन देखो ना जाओ ऐ जाने मन, दिल ना दुखाओ ऐ जाने मन।

की छुपती है क्या।

मोहब्बत बुरी चीज है, तो हम भी है शायद बुरे।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार। स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर। पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द। आणि गडचिरोलीतल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मागवला अहवाल। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत। आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल, त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे। राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे, त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे। देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल। यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील। त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल। यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रगीताचं गायन होईल, त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल। भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यासह मुले मुली मिळून 2500 जण यावेळी उपस्थित असतील। याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत। संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत। यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे। या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत। याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत। या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे।
0: आज 14 ऑगस्ट, आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो। आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं. हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो. घर, कुटुंबीय, संपत्ती गमावल्यानंतरही असंख्य नागरिकांनी पुन्हा आपलं जीवन उभं करण्याचा निर्धार दाखवला. त्यांच्या संघर्ष, धैर्य, त्याग आणि जिद्दीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या एकूण 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं आज एकूण 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदकं दिलं जातं. तसंच एकूण 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी एकूण 664 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 89 जणांचा समावेश आहे. यापैकी 20 जणांना शौर्य पदकं, 3 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकं, 37 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पदकं जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध जिल्ह्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून सांगली शहरात सायकल आणि ई बाईक रॅली काढण्यात आली. रत्नागिरीतही हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह विद्यार्थी, महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. यवतमाळमध्येही तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात घेतलेला 250 फूट लांबीचा तिरंगा ध्वज या पदयात्रेचं आकर्षण ठरला. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत एकूण 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं हा खटला रद्द केल्याचा आदेश दिला. अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. गडचिरोलीमध्ये जप तलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या

0: मुख्य सचिवांना आयोगाने नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिली. हे मृत्यू सर्पदंश, सिकलसेल, गंभीर आजार, अपघात आणि आत्महत्यांमुळे झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य सरकारतर्फे आदिवासी समाजातील मुलांसाठी 500 शासकीय आणि 513 अनुदानित निवासी आश्रमशाळा चालवल्या जातात. गेल्या 2 वर्षात शासकीय आश्रमशाळेत 384 तर अनुदानित आश्रमशाळांमध्ये 200 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि गडचिरोलीतल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थींच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मागवला अहवाल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3:11 आणि 34 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.
4: किताबों के ऊपर कितनी ही फिल्में बनी है ना.
5: बहुत जो कटी पतंग है ना वगैरह, ये सब नॉवेल भी पढ़ चुकी हूँ, फिल्म भी देख चुकी हूँ जी.
4: जब आपने नॉवेल पढ़ा उसके बाद फिल्म देखी तो और अच्छा लगा होगा, क्योंकि जब हम जिस चीज को पढ़ते
5: जानकारी,
4: बिल्कुल
5: जानकारी हो जाती थी.
4: बहुत अच्छे लेखक है, सच में बहुत अच्छा लगता है. और फिर जो ये सब चीजें होती है, इस पे जो अगर कोई फिल्म बनती है उसको देखना बहुत अच्छा लगता है. तो बताइए, अब आप कौन सा गीत सुनना चाहती है?
5: मैं तो बारिश के ऊपर एक गाना सुनना चाहती हूँ, प्यासा सावन का गाना. तो गाने के बोल जरा गुनगुना दूं क्या?
4: बिल्कुल बिल्कुल, गुनगुना दीजिए.
5: गाने के बोल है जी. मैं घरे मत परदे

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत। आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल, त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे। राष्ट्रपतींच्या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत। पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश आहे। सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली। यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय दिला आहे। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला। या प्रकरणात तक्रारदारांनी आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठाने हे आदेश दिले। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 71 अंकांची घसरण झाली आणि तो 78,009 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 30 अंकांची घसरण नोंदवत 24,366 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:15 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सायंकाळची 5:03 आणि 23 सेकंद झालेली आहेत। आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत। प्रतीक्षा काही क्षणांची।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

देशातील 1057 अधिकारी कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर. महाराष्ट्रातील 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव. जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल. 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या 7 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवलं जाणार. आणि यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आता सविस्तर बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. नागपुरात स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उद्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय इथं पार पडणार आहे. तर नागपूर महानगरपालिकेतर्फे उद्या सकाळी 8:05 मनपा मुख्य कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. भारतीय वायुसेनेच्या अनुरक्षण कमान मुख्यालयातर्फे उद्या संध्याकाळी 4:30 वाजता नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात विशेष देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात भारतीय वायुसेनेचे क्रमांक 5 बँड देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण करतील. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण आणि होमगार्ड तसंच सुधारणात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या एकूण 1057 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 82 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून विविध क्षेत्रात बजावलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. कर्तव्य बजावताना जीवित आणि मालमत्तेचं रक्षण करणारे, गुन्हे रोखणे अथवा गुन्हेगारांना अटक करणे यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शौर्य पदक प्रदान केलं जातं. यंदा देशभरात एकूण 301 शौर्य पदकं जाहीर करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील 20 पोलीस कर्मचारी आणि 13 अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सेवेतील विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 पोलीस अधिकारी कर्मचारी आणि 2 सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसंच देशभरात एकूण 664 पदकं गुणवत्तापूर्ण सेवेसाठी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 37 पोलीस कर्मचारी, 2 अग्निशमन सेवा कर्मचारी, 3 नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवा कर्मचारी आणि 2 सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. आज 14 ऑगस्ट आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो. फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं. फाळणीच्या वेदना सोसलेल्या नागरिकांचा जीवन प्रवास मानवी जिद्द आणि सामर्थ्याची आठवण करून देतो. तसंच हा दिवस देशातील सौहार्द आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प अधिक दृढ करो आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वांनी एकजुटीनं कार्य करावं अशी अपेक्षा त्यांनी संदेशातून व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई आश्रमशाळेमधल्या वसतिगृहात सर्पदंशामुळे झालेल्या 3 विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. आश्रमशाळेत खाटांची कमतरता असल्यानं या विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या असताना त्यांना सर्पदंश झाला. 3 जखमी विद्यार्थिनीवर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शाळेची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी अपुऱ्या निवास, स्वच्छतागृह आणि सुरक्षेच्या सुविधांसह अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याचा दावा त्यांनी केलाय. आश्रमशाळांना अनुदान मिळूनही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी आदिवासी विकास विभाग आणि शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित उपाययोजना करून शाळा सुरू ठेवावी अशी भूमिका मांडली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्यांप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेली मानहानीची तक्रार तसंच कनिष्ठ न्यायालयानं बजावलेलं समन्स सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केलं. या प्रकरणात आवश्यक मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल

0: झाली होती. वर्धा अमरावतीतील जलजीवन मिशन सिंचन प्रकल्प आणि ग्रामीण पाठपुराव्याच्या रखडलेल्या कामांबाबत खासदार अमर काळे यांनी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट घेतली. निधी अभावी थांबलेली कामं तातडीनं सुरू करण्यासाठी केंद्राचा प्रलंबित निधी आणि कंत्राटदारांची थकीत देयकं त्वरित देण्याची त्यांनी मागणी केली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचं औचित्य साधून महसूल विभागानं 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या 7 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. महसूल विभागानं काल या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. या अभियानाअंतर्गत महसूल प्रशासनातील सर्व खालच्या स्तरापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंतच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दाव्यांचा आणि अपिलांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानादरम्यान दर 3 महिन्यातून एकदा मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकारी अशा सर्व स्तरांवर महसूल लोक अदालत आयोजित करणं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आलंय. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. हर घर तिरंगा यात्रा अभियानाअंतर्गत यवतमाळ शहरात उत्साहात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. तिरंगा ध्वज हाती घेऊन मोठ्या संख्येनं विद्यार्थी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी रॅलीत सहभागी झाले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध रेल्वे शाळा आणि रेल्वे वसाहतींमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. नैनपूर इथल्या रेल्वे मिश्र उच्च माध्यमिक शाळेच्या सुमारे 400 विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढून राष्ट्रीय ध्वजाबाबत जनजागृती केली. अजनी रेल्वे वसाहतीत लिटल स्टेप स्कूल तसंच मोतीबाग, नागपूर आणि डोंगरगड इथल्या रेल्वे शाळांमध्येही हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे कार्यालयात देखील उत्साहात तिरंगा रॅली काढण्यात आली. वंदे मातरम राष्ट्रगीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आणि अखंड भारत संकल्प दिनानिमित्त नागपुरातील महाल इथं सामूहिक वंदे मातरम गायनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात 34 शाळा, महाविद्यालयातील 5000 हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि महापौर नीता ठाकरे यांच्या उपस्थितीत देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. हवामान. गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांसाठी नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं पुढील काही तासांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यातील 41 विद्यार्थ्यांनी इस्रोचा विशेष अभ्यास दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून परतल्यानंतर नागपूर विमानतळावर पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी त्यांचं स्वागत केलं. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी इस्रो भेटीतील अनुभव जाणून घेतले. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना अंतर संशोधन, उपग्रह तंत्रज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राची प्रत्यक्ष ओळख झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशवासियांना संबोधित करणार. देशातील 1057 अधिकारी कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर. महाराष्ट्रातील 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव. जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल. 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या 7 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवलं जाणार आणि यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:52 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 6:45 होत आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: माळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. पोलीस, सीबीआय, अग्निशमन, होमगार्ड वगैरेतल्या 1057 जणांचा शौर्य आणि सेवा पदकांनी गौरव. राज्यातल्या 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळं आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा मराठी अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि कारागृह सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं आज 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदक दिलं जातं. तसंच 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी 664 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 82 जणांचा समावेश आहे. त्यात 3 पोलीस सेवेसाठी राष्ट्रपती पदक, कारागृह सेवेतल्या 2 राष्ट्रपती पदक, 20 पोलीस शौर्य पदक, 13 अग्निशमन शौर्य पदक, 37 उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस सेवा पदक, 2 अग्निशमन सेवा पदक, होमगार्डमधल्या 3 आणि कारागृह सेवेतल्या 2 हे पदक जाहीर झालं आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यांसह मुलं मुली मिळून 2500 जण यावेळी उपस्थित असतील. याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत. यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे. या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत. याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे. तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे.
0: श्रोते हो, लाल किल्ल्यावरून होणाऱ्या या समारंभाचं थेट प्रक्षेपण सकाळी 7 वाजेपासून आपल्याला आकाशवाणीवरून ऐकता येईल. त्यामुळं सकाळच्या प्रादेशिक बातम्या 6:40 प्रसारित होतील. स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या मंत्रालयात सकाळी 9:00 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तर पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेमध्ये एकूण 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानिकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 6 फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्र, नदी, तलाव यासारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्या लागतील. या प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. जालना ही सिल्क, स्टील आणि सीड सिटी झाली असून रेशीम उत्पादनातून एक मोठी अर्थव्यवस्था उदयाला येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज जालना इथं राज्यातल्या पहिल्या रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस यासारख्या पारंपरिक पिकांऐवजी रेशीम शेतीसारखा फायदेशीर पर्याय स्वीकारण्याचं आवाहन केलं. गेल्या 5 वर्षात राज्यातल्या 36,000 अधिक कंपन्या बंद झाल्याचं लोकसभेतल्या एका उत्तरात स्पष्ट झालं होतं. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झाल्यांपैकी 76% कंपन्या कधीच सुरू झालेल्या नव्हत्या. एकत्रीकरणामुळे 12% तर विसर्जित झाल्यामुळे 2% कंपन्या बंद झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नव्या कंपन्यांच्या नोंदणीत दरवर्षी महाराष्ट्र पुढे असतो. गेल्या वर्षी राज्यातल्या 41,500 नव्या कंपन्यांची नोंद झाली असंही ते म्हणाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाकण एमआयडीसी मधल्या समस्यांकडे लक्ष वेधलं होतं. या समस्या मान्य करत उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्याकडे लक्ष द्यायला सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी परवाच संबंधित यंत्रणांची एक बैठक झाली असून समाधान काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन आराखडा निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ कवी दत्तात्रय भास्कर धामणसकर यांचं आज सकाळी डोंबिवली इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेलं आकाश यासारख्या दर्जेदार कविता संग्रहाच्या माध्यमातून मराठी काव्य विश्वात त्यांनी आपल्या चिंतनशील आशयाचं गारुड निर्माण केलं होतं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी धामणसकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. गडचिरोलीमध्ये जपतलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यापेक्षा कामांना प्रत्यक्ष वेग देण्यात यावा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. पोलीस, सीबीआय, अग्निशमन, होमगार्ड वगैरेतल्या 1,057 जणांचा शौर्य आणि सेवा पदकांनी गौरव. राज्यातल्या 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि वेव OTT प्लॅटफॉर्मवर. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: ये बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चराहों को जलाए रखना, लहू देकर जिसकी हिफाजत वीरों ने की है, ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखना. स्वप्नवत वाटणाऱ्या या भारतीय दिव्य स्वातंत्र्याला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या समस्त शूरवीरांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही देशवासी कोटी कोटी विनम्र अभिवादन करतोय. वंदे मातरम.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या.
1: रोशनी होगी चराहो को जलाए रखना, लहू देकर जिसकी हिफाजत वीरों ने की है, ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखना. स्वप्नवत वाटणाऱ्या या भारतीय दिव्य स्वातंत्र्याला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या समस्त शूरवीरांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही देशवासी कोटी कोटी विनम्र अभिवादन करतोय. वंदे मातरम.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता थोड्याच वेळात सायंकाळी ठीक 7 वाजता भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

श्रोतेहो, आताच आपण भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश ऐकलात. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून याचं सहक्षेपण करण्यात आलं. श्रोतेहो, माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आपण आज रात्री 9:30 वाजता ऐकू शकाल. या अनुवादित संदेशाचं सहक्षेपण आकाश

आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून करण्यात येईल. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून बोलत आहोत. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8 वाजता आहेत. आता पुढील कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची हे आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:58 झालेली आहेत. ऐकूया काही देशभक्तीपर गाणी.

मुंबई गायकांनी गायलेलं देशभक्तीपर समूहगीत आपण ऐकलं. यशवंत देव यांचं हे गीत होतं, संगीत कानू घोष यांचं होतं.

श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासन करावी आणि प्रसूती नंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष्य असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। आत्मनिर्भर भारत आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा पुनरुच्चार। सैन्य दल आणि इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांचा विविध शौर्य पुरस्कार गौरव। 9 कीर्तीचक्र 20 शौर्यचक्र जाहीर। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी। देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष्य आहे। लोकसहभाग आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातले सर्व नागरिक सुखी आणि समृद्ध होतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना त्यांनी संबोधित केलं। स्वतंत्र भारताला विकसित भारत बनवण्यासाठीच्या राष्ट्रीय

0: स्वतःला समर्पित करण्याचं आवाहन त्यांनी देशातल्या नागरिकांना केलं.
1: स्वाधीनता के शताब्दी वर्ष 2047 तक विकसित भारत के निर्माण के लिए हम आगे बढ़ रहे हैं. अंत्योदय की भावना के साथ हमारा संकल्प है कि विकास के लाभ प्रत्येक व्यक्ति तक पहुंचे. अपनी समृद्ध विरासत और स्वाधीनता संग्राम के आदर्शों को अपनाते हुए हम आधुनिक विकास के मार्ग पर अग्रसर है. वयं राष्ट्र जागरूयाम, ये वेदवाक्य हमें प्रेरणा देता है कि हम राष्ट्र के लिए सदैव जागरूक रहे.
0: आपलं संविधान लोकांच्या भागीदारीवर आधारित आहे, त्याचप्रमाणे देशातली विविध राष्ट्रीय अभियान जनभागीदारीच्या तत्वावर चालवली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
1: प्रतिष्ठा और अवसर की समानता तथा व्यक्ति की गरिमा हमारे संविधान के प्रमुख आदर्श है. आज साधारण पृष्ठभूमि के लोग अनेक क्षेत्रों में असाधारण योगदान दे रहे हैं. इससे मेरा ये विश्वास दृढ़ होता है कि आज के भारत में हर व्यक्ति बड़े सपने देख भी सकता है और उन्हें पूरी भी कर सकता है.
0: जगात अनेक ठिकाणी युद्ध आणि अस्थिरता असताना देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असल्याचं राष्ट्रपती या भाषणात म्हणाल्या.
1: आर्थिक अनुमानों के अनुसार भारत के विकास दर विश्व के औसत विकास दर की तुलना में दोगुनी से अधिक रहेगी. आत्मनिर्भर भारत अभियान से हमारी आर्थिक प्रगति और राष्ट्रीय सुरक्षा का आधार मजबूत हुआ है.
0: यावेळी त्यांनी देशातली विविध विकास काम, पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या प्रगतीचा, महिला युवा उद्योजक आणि खेळांमधल्या देशाच्या कामगिरीचा आढावा घेतला. तसंच महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याला उजाळा दिला. देशाच्या परराष्ट्र धोरणाचंही त्यांनी कौतुक केलं. संयुक्त राष्ट्रांसह विविध आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये विविध देशांचं योग्य प्रतिनिधित्व असावं या भारताच्या भूमिकेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. पर्यावरण, नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करण्याचं आणि भावी पिढ्यांसाठी त्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. श्रोते हो, राष्ट्रपतींच्या या संदेशाचा मराठी अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र सरकार आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकाशवाणीवरून संरक्षण दलांना संबोधित करताना ते बोलत होते. भारत आता केवळ आपल्या सुरक्षेच्या गरजा पूर्ण करणारा देश नसून जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र आणि संरक्षण सामग्रीचा निर्यातदार म्हणूनही उदयास आला आहे. वर्ष 2014 केवळ 46,000 कोटी रुपये असलेलं देशांतर्गत संरक्षण उत्पादन 2025-26 या आर्थिक वर्षात 2.25 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रपतींनी आज सेना दल तसंच इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांना विविध शौर्य पुरस्कार जाहीर केले. त्यात 9 कीर्तीचक्र, 20 शौर्यचक्र, 41 सेना पदक, 3 नौसेना पदक आणि 5 वायुसेना पदकांचा समावेश आहे. 13 जणांना हे पुरस्कार मरणोत्तर दिले जाणार असून एका व्यक्तीला दुसऱ्यांदा शौर्यचक्र आणि 5 जणांना दुसऱ्यांदा सेना पदक जाहीर झालंय. लेफ्टनंट कर्नल मनओ फ्रान्सिस, मेजर जितेंद्र राठी आणि हवालदार गजेंद्र सिंग यांना कीर्तीचक्र जाहीर झालंय. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यांसह मुलं मुली मिळून 2,500 जण यावेळी उपस्थित असतील. याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

0: मुद्रा योजना, पीएम स्वनिधि योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत. यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे. या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत. याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे.
1: श्रोते हो, लाल किल्ल्यावरून होणाऱ्या या समारंभाचं थेट प्रक्षेपण सकाळी 7 वाजल्यापासून आपल्याला आकाशवाणीवरून ऐकता येईल. त्यामुळे सकाळच्या प्रादेशिक बातम्या 6:40 प्रसारित होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पिपलकोटी इथं टिहरी जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात काल संध्याकाळी भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले होते. दुर्घटना घडली तेव्हा या बोगद्यात 22 कामगार होते. त्यातील 19 जणांना बाहेर काढण्यात आलं, मात्र त्यातील 7 जणांचा मृत्यू झाला. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत अन्नधान्य वितरणाच्या ऐवजी ठराविक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्याच्या उपक्रमाला आजपासून चंदीगड आणि दादरा नगर हवेलीमध्ये सुरुवात झाली. सीबीडीसी अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सीच्या माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या रकमेचा वापर विविध किराणा दुकानातून धान्य खरेदीसाठी करता येणार आहे. अंमली पदार्थ तस्करीतला फरार सूत्रधार वीरेंद्र सिंग बसोया याला संयुक्त अरब अमिरातीमधून ताब्यात घेऊन भारतामध्ये परत आणलं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. आत्मनिर्भर भारत आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा पुनरुच्चार. सैन्य दल आणि इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांचा विविध शौर्य पुरस्कार गौरव, 9 कीर्तीचक्र, 20 शौर्यचक्र जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: चित्रलोक कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

सच है समा, हर नजारा है जवा, छा गया चारों तरफ मेरी आहों का।

आई जब ठंडी हवा, मैंने पूछा जो पता, वो भी कतरा के गई और बेचैन।

0: उसी के पास है।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, यानंतरची उद्घोषणा लगेचच। रात्रीचे 9:30 वाजले आहेत।
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत। माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना मी या राष्ट्रीय सणाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आतापासून काही तासानंतर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षाचा प्रारंभ होईल। देशात आणि परदेशात राहणारे सर्व भारतीय हा सण उत्साहाने साजरा करतात। आपला तिरंगा आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, तो आपण अत्यंत अभिमानाने फडकवतो। 15 ऑगस्ट 1947 दिवशी भारत माता पारतंत्र्यातून मुक्त झाली। सर्व देशवासी स्वतंत्र भारताच्या भविष्याचे निर्माते बनले। आपण भारताचे लोक आपली स्वप्न साकार करण्याच्या संधीचा उपयोग करू शकलो पाहिजे आणि भारताला सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनण्याच्या भावनेनं काम केलं पाहिजे, यातच स्वातंत्र्याचं सार्थक आहे। निष्ठावंत विद्यार्थी आणि शिक्षक, विकासासाठी तत्पर वैज्ञानिक आणि अभियंते, आरोग्य सेवेत कार्यरत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी, मेहनती कामगार आणि अन्नदाता शेतकरी आपल्या प्रयत्नातून राष्ट्र निर्मिती करत आहेत।

क्रीडावान खेळाडू शिल्पकार तसेच कलाकार मार्गदर्शक विचारवंत खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामधील पथकांमधील कामाला वाहिलेले सदस्य लोकहिताच्या सेवेचे व्रत घेतलेले लोकप्रतिनिधी न्यायव्यवस्थेशी संलग्न न्यायकर्मी कर्तव्यनिष्ठ नागरी सेवक अर्थव्यवस्थेत योगदान देणारे लहान मोठे सर्व गुंतवणूकदार निस्वार्थी समाजसेवक आणि स्वच्छता अभियानातील आघाडीचे कार्यकर्ते आपले सर्व सफाई मित्र देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. इतर क्षेत्रांमध्ये सक्रिय असलेले असंख्य देशवासी तसेच संविधानात समाविष्ट असलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करणारे सर्व नागरिक राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्त्वाचे भागीदार आहेत. मी त्या सर्वांचे मनापासून कौतुक करते. तिन्ही दलांचे जवान, सर्व सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेसाठी मी त्यांचं विशेष कौतुक करते. जागतिक पटलावर भारताची सन्मान प्रतिष्ठा वाढवणाऱ्या अनिवासी भारतीयांची आणि दूतावासांमध्ये कार्यरत देशवासियांचं मी कौतुक करते. प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याचं शताब्दी वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीसाठी आपण पुढे वाटचाल करत आहोत. अंत्योदयाच्या भावनेसोबतच आपला हा संकल्प आहे की विकासाचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. आपला समृद्ध वारसा आणि स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचा अंगीकार करत आपण आधुनिक विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहोत. वयम राष्ट्रे जागृयाम हे वेदवाक्य आपल्याला प्रेरणा देतं की आपण राष्ट्रासाठी सदैव जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात संघर्ष केलेल्या वेगवेगळ्या विचारसरणींच्या लोकांचं ध्येय एकच होतं, भारताचं स्वातंत्र्य. स्वदेशी आंदोलनादरम्यान वंदे मातरम हे प्रत्येक नागरिकाचं गीत बनलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य देशवासी स्वातंत्र्य लढ्याशी जोडले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारणा तसंच राष्ट्रनिष्ठेचे उच्च आदर्श मानले. ज्यांच्या आदर्शांवर चालत आपला देश स्वतंत्र झाला आणि पुढे गेला त्या भारत मातेच्या सर्व महान सुपुत्रांना मी आदरपूर्वक वंदन करते. आज 14 ऑगस्टचा दिवस आपण फाळणीच्या भीषण स्मृतींचा दिवस म्हणून पाळतो. आपण त्या लाखो देशवासियांचं स्मरण करतो जे फाळणीशी संबंधित हिंसाचारात मारले गेले किंवा विस्थापनाच्या वेदना सहन करण्यास मजबूर झाले. धार्मिक हिंसाचारामुळे लाखो लोकांना निर्वासित व्हावं लागलं आणि फाळणीच्या वेदना सहन कराव्या लागल्या, तरीही त्यांनी आपली ओळख सोडली नाही. जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशाच्या फाळणीच्या गंभीर परिणामांसोबतच 550 पेक्षा अधिक संस्थानांना नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतासोबत जोडणं हे सुद्धा एक अनन्य साधारण आव्हान होतं. सरदार पटेल यांनी राजेशाही व्यवस्था संपुष्टात आणून आपल्या स्वतंत्र लोकशाहीत त्यांचं विलीनीकरण केलं. एका कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने आधुनिक भारताच्या एकतेचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पावन स्मृतीस मी आदरपूर्वक वंदन करते. प्रिय देशवासियांनो, भारताच्या लोकांद्वारे निर्मित आपली राज्यघटना नागरिकांच्या सहभागावर आधारलेली आहे. लोकशाहीची जननी भारतभूमीच्या रहिवाशांमध्ये लोकसहभागाची भावना सदैव रुजलेली आहे. त्याच भावनेला नव्या ऊर्जेसोबत आपले देशवासी पुढे नेत आहेत. राष्ट्रीय मोहिमांना लोकसहभागातून पुढे नेलं जात आहे हे आपल्या लोकशाहीचं प्रेरक यश आहे. प्रतिष्ठा आणि संधीची समानता तसंच व्यक्तींचा सन्मान ही आपल्या राज्यघटनेची प्रमुख तत्व आहेत. आज सामान्य पार्श्वभूमीचे लोक अनेक क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देत आहेत. यामुळे माझ्यातला हा विश्वास दृढ झाला आहे की आजच्या भारतात प्रत्येक व्यक्ती मोठी स्वप्न पाहू शकते आणि ती पूर्ण सुद्धा करू शकते. आपल्या राज्यघटनेत कार्यपालिका, विधिमंडळ तसंच न्यायपालिकेच्या उत्तरदायित्वांचा स्पष्ट उल्लेख आहे. लोकप्रतिनिधींनी विधिमंडळामध्ये लोकांच्या आकांक्षा व्यक्त कराव्यात हे

कर्तव्य आहे. लोकहित आणि राष्ट्रहिताच्या धोरणांना प्रत्यक्ष रूप द्यावं हे कार्यपालिकेचं कर्तव्य आहे. तर अभावांमुळे कोणतीही व्यक्ती न्यायापासून वंचित राहता कामा नये हे न्यायव्यवस्थेशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाला विशेषतः वंचित घटकांमधील लोकांना समानतेच्या आधारावर सन्मानाने वेळेत न्याय मिळाला पाहिजे. प्रिय देशवासियांनो, गेल्या एका दशकभरापेक्षा जास्तीच्या काळात आपल्या देशाने वेगाने सर्वसमावेशक विकास साध्य केला आहे. वारसा आणि विकासाच्या समन्वयाला प्राधान्य दिलं आहे. तसंच दशकांपासून विकासात बाधा ठरणारे अनेक जुने अडथळे दूर केले आहेत. आपले देशवासी महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती साजरी करत आहेत. महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि समानता या क्षेत्रांमध्ये ऐतिहासिक योगदान दिलं आहे. त्यांच्या आदर्शानुसार गेल्या काही वर्षांदरम्यान वंचित घटकांना पुढे नेण्याच्या ध्येयाला राष्ट्रीय प्राधान्य देण्यात आलं आहे. महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात यशाचे नवे मापदंड प्रस्थापित झाले आहेत. 25 कोटींपेक्षा जास्त लोकांना गरिबीतून मुक्ती मिळवून देण्यात यश मिळालं आहे. जगातील सर्वात मोठ्या आर्थिक समावेशन योजनेअंतर्गत म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सुमारे 59 कोटी खातेदार बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. यात 32 कोटींपेक्षा जास्त महिला खातेदारांचा समावेश आहे. 80 कोटी लोकांसाठी मोफत रेशनच्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 60 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंतची मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किसान सन्मान निधी तसंच किसान क्रेडिट कार्ड्समुळे शेती, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि मधमाशी पालन यासारख्या उपक्रमांशी जोडलेल्या शेतकरी बंधू भगिनींना बळ मिळालं आहे. जगाचा इतिहास याचा साक्षीदार आहे की सांस्कृतिक आत्मबलावर आधारित विकास गतिमान आणि स्थायी असतो. सांस्कृतिक अभिमानाची भावना देशाच्या सार्वभौमत्वाला आत्मिक शक्ती प्रदान करते. ही भावना आज देशात प्रबळ होऊ लागली आहे. आपल्या पूर्वजांनी ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, अध्यात्म आणि सदाचाराचा अनमोल वारसा सोपवला आहे. आपण वारसा आणि विकासाचा समन्वय साधत पुढे वाटचाल करत आहोत. आपल्या देशात जगातील सर्वात मोठी आणि सर्वात उत्तम डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करण्यात आली आहे. गावांमधील छोट्या छोट्या दुकानांमध्ये तसंच फेरीवाल्यांकडेही डिजिटल पेमेंट केली जात आहेत. जगात अर्ध्यापेक्षा जास्त प्रत्यक्ष वेळेतील डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत. आपले देशवासी आणि सरकारने एकत्र येऊन डिजिटल क्रांतीचं उदाहरण जागतिक समुदायासमोर मांडलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारने लोककल्याणाच्या सुविधा पारदर्शक पद्धतीने घराघरापर्यंत पोहोचवल्या आहेत. आपल्या देशात महामार्ग, जलमार्ग, लोहमार्ग आणि विमानमार्ग यांच्या रूपात आधुनिक पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. यामुळे नवीन उद्योगांसाठी संधी निर्माण होत आहेत, नवीन रोजगारांची निर्मिती होत आहे, तसंच गुंतवणूकदारांमधील विश्वासही वाढत आहे. प्रिय देशवासियांनो, जगातील अनेक भागांमधील युद्ध आणि अस्थिरतेचा सर्व देशांवर प्रभाव पडतो आहे. अशा परिस्थितीतही आपल्या देशाची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून पुढे वाटचाल करत आहे. आर्थिक अंदाजानुसार भारताचा विकास दर जगाच्या सरासरी विकास दराच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त राहणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानामुळे आपल्या आर्थिक प्रगतीचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा पाया भक्कम झाला आहे. आधुनिक विकासाच्या मार्गावर पुढे जाण्यासोबतच पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रातही भारत जागतिक पातळीवर आघाडीचं योगदान देत आहे. शाश्वत विकासाचे उद्दिष्ट 2030 मधील काही उद्दिष्ट आपल्या देशाने वेळेआधीच साध्य केली आहेत. नवीकरणीय ऊर्जेच्या विकासाला गेल्या काही वर्षात अभूतपूर्व गती मिळाली आहे.

परराष्ट्र धोरण देशहितावर आधारलेलं आहे. शांती, सहकार्य, संवाद तसंच वसुधैव कुटुंबकम ही तत्व आपल्या परराष्ट्र धोरणाचे स्तंभ आहेत. आर्थिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी तसंच परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांमध्ये आपण महत्वाची भूमिका बजावत आहोत. जागतिक पटलावर आपल्या देशाचा सन्मान वाढला आहे. आपण नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर विश्वास ठेवतो. आपला प्रयत्न असाच आहे की संयुक्त राष्ट्रसंघासह बहुपक्षीय संघटनांमध्ये जागतिक समुदायाचं योग्य प्रतिनिधित्व असायला हवं. आपल्या या प्रयत्नाला अनेक देशांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. प्रिय देशवासियांनो, नैसर्गिक साधन संपत्तीवर आपल्या भावी पिढ्यांचाही तितकाच अधिकार आहे जितका आपला आहे. आपल्याला हे सुनिश्चित करायचं आहे की आपल्या कोणत्याही कृतीमुळे भावी पिढ्यांकडून या अधिकारांच्या होणार असलेल्या वापरात अजिबात घट होणार नाही. आपला प्रयत्न हाच असला पाहिजे की आपण त्यांना अधिक समृद्ध नैसर्गिक साधन संपत्ती सोपवू शकू. आपल्या भावी पिढीला अधिक समृद्ध नैसर्गिक संसाधन देण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. पर्यावरण संवर्धनाप्रती असलेली आपली वचनबद्धता आपल्या परंपरेचाच भाग आहे. संताली भाषेत एक गाणं आहे, पंडित रघुनाथ मुर्मू यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द आहेत, दारे गुजुग कान नेलते मिरू चेणे ये राग बयहा दाया हायागे, गुजुग कान आबोवा जाती धर्म दारे चेदाग बाबो न राग बयहा आबो अना नेलते. एक झाड पूर्णपणे सुकलेलं पाहून शोकाकुल झालेल्या पोपटाचं हे मनोगत आहे. कवी म्हणतो, हे माझ्या बंधूंनो, मरणारं झाड पाहून एक पोपट अतिशय दुःखी होऊन रडत आहे. मग बंधूंनो, मानवी संस्कृती रूपी वृक्षाचा विनाश होत असलेला पाहून आपण मानव का दुःखी होत नाही? अखिल मानव समाजाने माणुसकी आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहायला हवं. हेच या गीताचं सार आहे. एक पाना फुलांनी डबरलेला वृक्ष हा नैतिक आणि निरोगी मानवी समाजाचं प्रतीक आहे. एक पेड मां के नाम तसंच लाईफ अर्थात लाईफ स्टाईल फॉर एन्व्हायरमेंट यासारख्या अभियानाद्वारे दिलेल्या संदेशानुसार आपण सर्वांनी पर्यावरण संरक्षणासाठी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर प्रयत्न करायला हवेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या मुलींना प्रभावी कामगिरी करताना पाहून मला अतीव आनंद होत आहे. कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यात महत्वाचं योगदान देणारी ड्रोन दीदी असो की हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर बनणारी महिला असो, विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. ग्लासगो इथं नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताने जिंकलेल्या 13 सुवर्ण पदकांपैकी 8 सुवर्ण पदक मुलींनी जिंकली आहेत. स्त्रिया आर्थिक स्वावलंबी होत आहेत. 10 कोटींपेक्षा अधिक महिला स्वयं सहाय्यता गटाच्या सदस्य आहेत. 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट होतं. हे उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. आता आणखी 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याच्या लक्ष्याकडे देश वाटचाल करत आहे. मुद्रा योजनेअंतर्गत मदत मिळालेल्या व्यावसायिकांपैकी 2/3 लाभार्थी या महिला आहेत. आर्थिक स्वावलंबनासोबतच महिला विविध क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. मतदानाच्या प्रक्रियेत महिलांचं वाढतं प्रमाण आपल्या लोकशाहीची विशेष मिळकत आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% प्रतिनिधित्व देण्यासाठी सन 2023 मध्ये नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर केलं गेलं. या कायद्याची उद्दिष्ट साध्य केल्यामुळे महिलांना नेतृत्वाची अधिक संधी मिळेल आणि आपली लोकशाही सर्वसमावेशक होईल. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 65% लोक 35 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. हे युवा आपल्या देशाची मौल्यवान संपत्ती आहेत. आपल्या देशाचे तरुण हे बुद्धिमान, ध्येयनिष्ठ आणि कुशल आहेत. विविध समस्यांवर अभिनव आणि व्यावहारिक तोडगा काढणाऱ्या तरुणांना पाहून समाजाप्रती आणि देशाप्रती ते कसे वचनबद्ध आहेत याची

परिचिती येते. सरासरी 28 वर्ष वय असलेल्या तरुणांनी नुकतंच यशस्वी क्षेपणास्त्र प्रक्षेपण करत अंतराळ संशोधन क्षेत्रात नव्या टप्प्याला सुरुवात केली आहे. अनेक युवक युवती स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबत असून इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संस्कृतीचा भाग बनत आहेत. युवा उद्योजकांच्या सहभागामुळे आपल्या देशात एक सक्षम स्टार्टअप परिसंस्था तयार झाली आहे. जगातले मोठमोठे उद्योग समूह भारतीय तरुणांच्या प्रतिभा आणि चिकाटीने भारावलेले असल्यामुळे ते त्यांना विविध ठिकाणचं नेतृत्व सोपवतात. अशा युवांनी जगात भारताच्या युवा शक्तीच्या प्रतिष्ठेत भर घातली आहे. त्यामुळे अशी युवा पिढी भारताच्या सोनेरी उज्ज्वल भविष्यावरचा माझा विश्वास अधिक दृढ करते. आपले विद्यार्थी भारताचं भवितव्य घडवणारे आहेत. ज्याप्रमाणे राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सरकार आणि समाजाने एकजूट असणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वर्तमान आणि भविष्याच्या सुरक्षेसाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. परीक्षा विद्यार्थ्यांसाठी संधीचं दार उघडत असतात, म्हणून परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकार व्यापक पावलं उचलत आहेत. परीक्षेमधल्या गैरप्रकारांना आळा घालणं, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक तसंच युवा वर्गासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह करणं हे या सुधारणांचं उद्दिष्ट आहे. सरकारचे प्रयत्न आणि नव्या आर्थिक घडामोडींमुळे तरुणांसाठी अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत. या संधीची माहिती घेऊन आपले युवक युवती यशाचे नवे मार्ग निवडू शकतात. युवा वर्गाचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य देशाच्या भवितव्याचा पाया आहे. आपले युवा उत्साहात पुढे जात राहतील हे सुनिश्चित करणं ही कुटुंब आणि समाजाचीही जबाबदारी आहे. युवा वर्गाचा विकास आणि राष्ट्र निर्माणाचं साधन म्हणून क्रीडा क्षेत्राचा विचार केला जात आहे. खेलो इंडिया उपक्रमांतर्गत स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत देशातल्या सर्व क्षेत्रांसाठी क्रीडा परिसंस्था उपलब्ध करून दिली जात आहे. क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपले खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत असून यशाची उत्तुंग शिखर गाठत आहेत. आपल्या देशात एकीकडे युवा वर्ग मोठ्या संख्येने आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांची संख्याही सातत्याने वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांचं जीवन अधिक चांगलं बनण्यासाठी सरकार विविध पावलं उचलत आहे. 70 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या जवळपास 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रतिवर्ष 5 लाख रुपयापर्यंतच्या निःशुल्क आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांप्रती जिव्हाळा जपणं आणि त्यांच्या आत्मसन्मानाची जपणूक करण्याबाबत सर्व समाजाने संवेदनशील राहायला हवं. प्रिय देशवासियांनो, सत्य आणि न्यायासाठी मानवता विरोधी शक्तींवर विजय मिळवण्याची भारतीय परंपरा आहे, तिचा आम्हाला अभिमान आहे. 26 जुलैला आपण कारगिल विजय दिवस साजरा केला. त्याआधी 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या प्रारंभाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण आपल्या सैन्याच्या अद्वितीय शौर्याचं स्मरण केलं. दहशतवादाविरुद्धची ऑपरेशन सिंदूर ही मोहीम भारतीय सैन्य दलाच्या सामर्थ्याचं निदर्शक आहे. याद्वारे दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना हा संदेश दिला गेला की ते कुठेही लपले तरी त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल शिक्षा नक्की दिली जाईल. दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या देशासोबतचा सिंधू जल करार रद्द करणं हा आपल्या देशासाठी विशेषतः शेतकऱ्यांच्या हितासाठी उचललेलं एक निर्णायक पाऊल आहे. अनेक दशकांपासून देशासमोर नक्षलवादाचं गंभीर आव्हान उभं होतं, त्यामुळे भारताला नक्षलमुक्त करणं हे मोठं यश आहे. आता नक्षलग्रस्त भागांमध्ये उत्साहाचं वातावरण असून विकासाचा सर्वसमावेशक प्रवाह वाहत आहे. बस्तर ऑलिम्पिकमध्ये खेळाडू, बस्तर पंडुमचे कलाकार तसंच प्रेक्षकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. राष्ट्राच्या सन्मानासाठी निर्माण केलेल्या मराठा सैन्याच्या परंपरेशी निगडीत 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान देण्यात आलं आणि यावर्षी भगवान बुद्ध यांनी पहिल्यांदा प्रवचन दिलेल्या सारनाथ या ठिकाणाचा समावेशही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला. भारतात एकीकडे भगवान बुद्धांशी निगडीत आध्यात्मिक स्मारक आहेत, तर दुसरीकडे स्वाभिमान आणि आपल्या गौरवशाली परंपरेच्या रक्षणा

अर्थ युद्ध करण्याचं आपलं सामर्थ्य दाखवणारी प्रतीकही आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, सर्व भारतीयांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्माणाचं उद्दिष्ट आहे. तेलुगू भाषेत लिखाण करणारे महान राष्ट्रवादी साहित्यिक गुर्जाडा अप्पाराव यांनी आपल्या गाण्यात सर्व भारतीयांना देशप्रेमाचा अमूल्य संदेश दिला आहे. ते म्हणतात, देश मुन्नू प्रेमी चुमन्ना, मनची अनद्दी पेंचू मन्ना. देश म्हणते मट्टी कादोय, देश म्हणते मनुष्य लोय. याचा अर्थ असा की देशावर प्रेम करा, चांगुलपणाची कास धरा. देश म्हणजे केवळ माती नव्हे, देश म्हणजे समस्त जनता होय. मला खात्री आहे की समाजाचा सहभाग आणि सरकारच्या प्रयत्नांमुळेच गावोगाव, प्रत्येक शहर, देशातल्या प्रत्येक घरात राहणारे सर्व लोक निरोगी, आनंदी आणि समृद्ध होतील. चला तर देशप्रेमाची हीच सर्वसमावेशक भावना घेऊन आपण सर्व स्वतंत्र भारताला विकसित भारत बनवण्यासाठीच्या राष्ट्रकार्यात स्वतःला झोकून देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आत्ता आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.